ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, खरं तर सध्याच्या काळामध्ये पाहायला गेलं म्हणजे गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण बऱ्याच वेळेस विचार करतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वाटा शोधत असतो। काही जणांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असतं, काही जणांना मेडिकल फील्ड म्हणजे त्या डॉक्टर्स होणं, आणि आजही आपला मराठवाडा रिजन असेल किंवा आपल्या धाराशिव जिल्हा किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यात जर पाहिलं तर डॉक्टर आणि इंजिनियर होणं हे खूप मोठं स्वप्न म्हटलं जातं, आणि त्यातल्या त्यात डॉक्टर जर व्हायचं असेल तर त्यासाठीच्या ज्या एक्झाम्स असतात म्हणजे नीटची एक्झाम जी म्हटली जाते, NEET नीटची एक्झाम, ती अतिशय कठीण, भारतातली सर्वात एक कठीण परीक्षा मानली जाते, आणि त्यासाठी आपले आजकालचे पालक तर 8वी 9वी 10वीपासूनच त्या पद्धतीचा फाउंडेशन कोर्स लावणं किंवा त्या पद्धतीच्या ट्युशन्स लावणं, एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला लावणं आणि त्या पद्धतीनं नीट या एका एंट्रन्स एक्झामची तयारी करायला लावणं, अशा पद्धतीचं चित्र आपण सर्व ठिकाणी पाहतो। आणि अशा वेळेस मग बरेच जण पालक जे असतात ते आपल्या जीवनातला काही भाग सॅक्रिफाईस करून आपल्या मुलांच्या या भवितव्य घडवण्यासाठी आणि नीटची एक्झाम क्रॅक करून त्यांचा मेडिकलला नंबर लागावा, ते एक यशस्वी डॉक्टर व्हावेत यासाठी प्रयत्न करत असतात। आणि याच अनुषंगानं जर पाहायला गेलं तर ही नीटची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स घेऊन यश संपादन करणारे जे विद्यार्थी असतात ते खूप तुरळक असतात, आपल्या भागातले पण खूप तुरळक असतात। अगदी त्याच पद्धतीनं नीट एक्झाममध्ये 720 मार्कांपैकी 662 मार्क घेऊन अतिशय खूप चांगलं यश संपादन केलेला एक आपला युवा मित्र आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेला आहे। तो मूळता राहणारा सास्तूर तालुका लोहाऱ्याचा आहे, पण गेली अनेक वर्ष तो धाराशिव शहरामध्ये स्थायिक आहे। त्याचं नाव आहे पारस महावीर कनले आणि त्यानं नुकतीच नीटची एक्झाम दिलेली आहे। तो लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता आणि त्याच ठिकाणी त्यानं संपूर्ण त्याची तयारी केली आणि आज नीट या एक्झाममध्ये 720 पैकी 662 मार्क घेऊन तो अतिशय उत्तम असं यश त्यानं संपादन केलेलं आहे। आता नीटच्या एक्झामनंतर प्रवेश प्रक्रिया पण आता सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशनची आणि त्याच्यानंतर ते प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल। पण साधारणतः 662 मार्कला त्याला एम्समध्ये सुद्धा नंबर लागण्याची संधी निर्माण झालेली आहे, तेव्हा आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत। त्याच्या या यशाचा नेमका टप्पा कसा त्यानं गाठला याविषयी आपण जाणून घेणार आहोत। पारस, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: थँक्यू सर, नमस्कार, मला इथं बोलवण्याबद्दल मी तुमचा आभारी आहे।
1: तर पारस, ज्या पद्धतीनं मी आत्ता थोडासा तुझं इंट्रोडक्शन करताना सांगितलं की तो राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये तो शिक्षण घेत होता आणि आता नीटच्या एक्झाममध्ये तुला साधारणतः 720 पैकी 662 मार्क पडलेले आहेत, तर ह्याची या रँक पण असते, तर ती रँक काय ते अगोदर आम्हाला सांग।
2: ऑल इंडिया रँक म्हणजेच AIR 807 आहे आणि कॅटेगरी OBC होती माझी, त्या OBC रँक 247 होती।
1: 247 म्हणजे समजा आपण साधारणतः असा जर विचार केला म्हणजे जे मला थोडंसं नॉलेज आहे त्याप्रमाणे किंवा जे मला माहिती मिळाली त्यानुसार साधारणतः एक 20-25 लाख विद्यार्थी नीटच्या एक्झामला बसतात। किती बसले होते
2: यावर्षी? 24 लाख होते।
1: 24 लाख होते, मग हे 24 लाख विद्यार्थ्यांनी जी नीटची एक्झाम दिली त्याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी पास झाले म्हणजे एलिजिबल झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुझा रँक जो आहे तो 807 आहे, म्हणजे ऑल इंडिया लेवलला।
2: हो,
1: म्हणजे साधारणतः जे पहिले 1000 विद्यार्थी असणार त्याच्यामध्ये तुझा 807 क्रमांक आहे।
2: हो,
1: तर हे एक आहे आणि OBC मध्ये 247 म्हणजे OBC मध्ये काही 1000 विद्यार्थी पास झाले असेल मग त्यामध्ये सुद्धा तुझा 247। तर या पद्धतीचं जर यश पाहायला गेलं तर आज ज्यावेळेस तुला हा नीटचा रिझल्ट लागला त्या दिवसापर्यंत तुझी मानसिक अवस्था कशी होती ते सांग, म्हणजे मग तो अभ्यास कसा केला ते नंतर आपण ते समजून घेऊया।
2: परीक्षा झाल्यानंतर तरी मी थोडासा लो कॉन्फिडंट स्वतःला समजत होतो, कारण पेपर मला फिजिक्स थोडंसं टफ गेलं होतं आणि केमिस्ट्री बायो जसं कॉलेजच्या पेपरमध्ये येतं तसंच होतं पूर्ण, मग मी स्वतःला थोडंसं डिप्रेस्ड असल्यासारखं समजत होतो. मग घरी गेल्यानंतर जेव्हा पेपर चेक केला तर मार्क्स तर चांगले होतेच, पण फिजिक्स जो माझा सर्वात फेवरेट विषय असून देखील त्यात सर्वात कमी मार्क्स होते माझे, 147च होते 180 पैकी. तर ते मला वाटत होतं की आपलं कदाचित एम्स दिली जाईल आणि तसंच होत आहे थोडंसं.
1: अच्छा, म्हणजे तुला मग किती मार्क्स मिळाले फिजिक्समध्ये?
2: फिजिक्समध्ये 180 out of 147.
1: म्हणजे जे जेवढे तू काढले होते तेवढेच
2: आले.
1: अच्छा, म्हणजे तुला जर त्याच्यामध्ये तुझा आवडता विषय होता त्याच्यामध्ये अजून जर एक 10-15-20 मार्क्स जर मिळाले असते अधिकचे, तर तुला दिल्ली एम्सला ऍडमिशन मिळू शकला असता. आणि जे प्रत्येक नीटची एक्झाम देणारं किंवा ज्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करायचं त्यांच्यासाठी ते स्वप्न असतं की दिल्ली एम्सला जायचं. अच्छा, तर हा जो नीटची एक्झाम दिल्यानंतरचा जो तुझा विषय होता तो एक तू सांगितला की तू थोडंसं नर्वसनेस फील करत होता की तुला तेवढे मार्क्स मिळतील का नाही ते. पण त्याच्यासोबत अजून एक असा विषय झालेला होता यावर्षी की नीटची एक्झाम दोनदा द्यावी लागली होती. आता काही कारणास्तव आपल्याला माहित होतं की नीटचा पेपर लीक झालेला आहे आणि बऱ्याच घडामोडी घडलेल्या होत्या. तर ज्यावेळेस तू पहिल्यांदा नीटची एक्झाम दिली होती त्यावेळेसची काय मानसिकता होती आणि ज्यावेळेस तुला हे लक्षात आलं की आता परत एकदा एक्झाम द्यावी लागणार आहे?
2: ज्यावेळेस 3 मेला पहिली एक्झाम दिली आम्ही त्यावेळेस मला वाटत होतं की पेपर फार सोपा आहे, पण मी फिजिक्समध्ये परत तिथं तेच केलं की माझ्या सिली मिस्टेक खूप झाल्या त्या पेपरमध्ये. सिली मिस्टेक्स म्हणून माझा परत तिथंही फिजिक्समध्ये स्कोअर खूप कमी आला आणि सोप्या पेपरमध्ये मला 665 येत होते 3 मेच्या परीक्षेला. तो सर्वात सोपा पेपर असेल होता तरी देखील मला 665 येत होते आणि जे माझ्या सोबत माझे क्लासमेट्स होते त्यांना सर्वांना 700-690 असे स्कोअर्स येत होते. तर तेव्हा मी थोडा स्वतःला म्हणलं की एवढ्या सिली मिस्टेक्स करणं काही योग्य नव्हतं.
1: तर म्हणजे पहिली एक्झाम तू दिल्यानंतर सुद्धा तुला म्हणजे कमीच मार्क मिळत होते असं तुझं म्हणणं आहे? सोपा सोपा
2: सिली मिस्टेक्स केल्या होत्या मी फर्स्ट एक्झामला, पण जेव्हा कळलं की पेपर लीक झालाय आणि एक सेकंड चान्स आहे तर मी स्वतःला इम्प्रूव्ह करायचा एक महिन्यात. तेव्हा 1 महिन्यात मी जेवढा 2 वर्ष सिरियस नसेन त्याच्या 10 पट सिरियस 1 महिन्यासाठी होतो मी.
1: अच्छा, मग तू असं निगेटिव्हली नाही घेतलं का की अरे मी पहिली एक्झाम दिली आहे पुन्हा असं? कारण बऱ्याच अशा बातम्या येत होत्या की बऱ्याच विद्यार्थ्यांनी नीटची पहिली एक्झाम जे 3 मेची झाली आहे ती दिल्यानंतर स्वतः त्यांना नर्वसनेस आला असं तसं काही विषय?
2: पहिल्या 2-3 दिवस असं वाटलं, पण मी जेव्हा विचार केला की पहिला पेपर सोपा आलाय म्हणजे नक्कीच दुसरा पेपर एकदम अवघड येणार. तर कदाचित आपल्याला सिली मिस्टेक्स जे आधी केल्या त्याला इम्प्रूव्ह करण्याची एक संधी मिळाली. मग ती तसा विचार करून मी अभ्यास करायला सुरुवात केली.
1: तुझ्यासोबतचा जो ग्रुप होता त्यांच्यामध्ये काय डिस्कशन व्हायचं तुझ्या मित्रांमध्ये जे ही सगळ्या गोष्टी तयारी करत होते आणि त्यांनी पहिली एक्झाम दिल्यानंतर सुद्धा त्यांना काय असं म्हणजे काय असं डिस्कशन म्हणजे मला ते काय जाणून घ्यायचं आहे की या नीट पेपरच्या लीकच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये ते इतकं गाजलं की जे नीटच्या एक्झाम देणारे विद्यार्थी होते त्यांच्या मानसिकतेचा काय भाग होता ते समजून घ्यायचं.
2: त्यांच्यावर असं काही विशेष नव्हतं, म्हणजे जेवढे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे मित्र होते माझे ते सर्वच पॉझिटिव्हलीच विचार करत होते की आपल्याला अजून काहीतरी बेटर करताच येईल. मागच्या वेळेस सोपा होता तर होता, पण
1: त्यातल्या त्यात तू लातूरमध्ये होतात, लातूर पॅटर्नचा एवढा गवगवा झाला होता पुन्हा लातूरमध्येच म्हणण्यामुळे असं काही
2: नाही,
1: तसं काही चर्चेचा विषय झाला नाही. बरं, पण तू हे पॉझिटिव्हली घेतला आणि मग सेकंड एक्झाम. मग आता ज्यावेळेस तू दुसऱ्या वेळेस नीटची एक्झाम देत होता आणि तुला हे कुठं ना कुठंतरी माइंड बॅकअप माइंड चालूच होतं की दुसऱ्या वेळेस परीक्षा देत असताना एवढी काय सोपी असणार नाही, अवघड असणार आहे. तर मग ती एक्झाम दिल्यानंतर तुला काय अनुभव आला किंवा पहिल्या दुसऱ्याचं जर कम्पॅरिझन केलं तर?
2: म्हणजे पहिल्यामध्ये एकदम नॉर्मल पेपर होता की जर तुम्ही 2 वर्ष नॉर्मल स्टडी केली आहे तरी पण तुम्हाला 600 मार्क पडू शकतात. पण सेकंड पेपरमध्ये फिजिक्स एकदम लेवलच्या अप गेलता, एकदम कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स होते आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण कॅल्क्युलेटिव्ह टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स जास्त होते. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मेमरी ओरिएंटेड क्वेश्चन त्यांनी एकदम ट्विस्ट करून विचारलेले होते. बायो दोन्हीत सेमच होतं पहिल्या पेपरमध्ये पण दुसऱ्यात पण, पण फिजिक्स केमिस्ट्रीत फार प्रमाणात व्हेरिएशन्स होत्या त्यामुळे दोन्ही पेपरची लेवल एकदम डिफरंट होती.
1: तर मित्रांनो, आपण ही जे चर्चा करत आहोत ते पारस महावीर कंदले याच्याशी. त्यांना नीटच्या एक्झाममध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की 662 मार्क मिळवलेले आहेत 720 पैकी. ऑल इंडिया लेवलची रँक जी आहे ती 807 आहे आणि OBC-मधली रँक जी आहे ती 247 आहे आणि त्याने हे सगळं अचीव्ह केलेलं आहे. पण एकूणच नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये जे काही आपण वादळं गेल्या दोन महिन्यामध्ये पाहिली अनुभवली त्यानुसार विद्यार्थ्याची काय मानसिकता असू शकते हे पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला एक सांग की पारस, आता पारसची थोडीशी पार्श्वभूमी पण अशी आहे की पारसचा मोठा भाऊ जो आहे तोही मेडिकल म्हणजे MBBSच करतो आणि त्याचं फायनल इयर सुरू आहे, ते कुठं आहे ते एक सांग.
2: दिल्लीजवळील हापूर गावात तो MBBSची डिग्री कम्प्लीट करत आहे आणि आता त्याचं फायनल इयर झालं आहे.
1: अच्छा, तर विषय असा आहे पारस की जसा तुझा मोठा भाऊ त्याचं नाव काय,
2: तेजस महावीर कंदले.
1: अच्छा, तर तेजस महावीर कंदले म्हणजे त्याचा एक तुला तुझ्यासमोर एक आदर्श होता किंवा एक इन्स्पिरेशन होतं की चला माझा मोठा भाऊ डॉक्टर होतोय म्हणून तुला पण डॉक्टर व्हायचं आहे, असा काही विषय होता की कसं होतं, म्हणजे तुला हे कधी रिअलायझेशन झालं की मला MBBS किंवा या क्षेत्रामध्येच करिअर करायचं.
2: हे आधीपासूनच होतं, म्हणजे भावाला पाहिलं असं नाही पण आधीपासूनच मला डॉक्टर,
1: आधी म्हणजे कधी किती कितवीत असल्यापासून किंवा असं काही,
2: चौथी पाचवीपासूनच मला वाटायचं की आपण डॉक्टर व्हावं आणि त्यावेळेसच माझ्या भावाने प्रिपरेशन चालू केली होती पण त्याला ते 11वी 12वीला तेवढं परफेक्टली जमलं नाही आणि त्याला ड्रॉप्स घ्यावे लागले. तर त्याच्यावरून मला लक्षात आलं की पुढची एक्झाम्सची जी एवढी मोठी
1: लेवल
2: आहे ते आपल्याला क्रॉस करण्यासाठी आधीच तयारी चालू करावं लागेल.
1: अच्छा, असं काय घडलं होतं 4थी 5वीमध्ये असताना की तुला वाटलं की नाही मला मेडिकल फील्डमध्ये जायला हवं किंवा डॉक्टर व्हायला हवं.
2: म्हणजे डॉक्टर्स एक असं आहे की देवानंतर त्यांनाच असं मानतो की जीवन देण्याचं त्यांच्याकडे एक
1: आणि
2: माझे वडील पण मेडिकल फील्ड मध्येच आहेत. तर त्यांच्या
1: काय करतात वडील,
2: वडील आरोग्य खात्यात MPW आहेत आणि त्यांचे सिनियर सर्व डॉक्टर्स असतात तर तेही माहिती.
1: अच्छा, त्यामुळे ते घरामध्ये तसं थोडंसं वातावरण होतं आणि बाकीचा विषय होता. बर, मग आता हे ज्यावेळेस तू 4थी 5वीला तुला कुठेतरी रिअलाइज झालं की नाही मला आता याच सेक्टरमध्ये मेडिकलमध्ये जायचंय पुढे आणि तू भावाचं प्रिपरेशन पण पाहत होता, मग तुझं हे 4थी 5वीपासूनचं असेल किंवा आता 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये तू तुझ्या स्वतःची मानसिक आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा कशी तयारी करत होता ते सांग.
2: 4थी 5वीत तर मी पूर्ण म्हणजे जे स्कूलमध्ये शिकवतात
1: तेवढ्यापुरतंच
2: करत होतो पण कोविडच्या नंतर आणखीन सिरियसनेस वाढली कारण त्यावेळेस कोविडच्या नंतरची जी एक्झाम होती 2021ची ती माझ्या भावाची लास्ट अटेम्प्ट होती. त्या अटेम्प्टमध्ये त्याला सेमी गव्हर्नमेंट मिळेल एवढे मार्क्स आले होते तर तिथून जास्त सिरियसनेस आली आणि चालू केलं की मी तेव्हा 7वीत असेन त्यावेळेसपासून जास्त
1: काय असं काय करत होता 7वी 8वीत असल्यानंतर की म्हणजे जे रेग्युलर आता जे मुलं 7वी 8वी 9वीत जाणार आहेत ते स्कूलची स्टडी करत असणार आहेत किंवा बघा त्यांच्यापेक्षा तू असं वेगळं काय करत होता.
2: मी जास्त करून NCERT असे काही बायोलॉजीत स्पेसिफिकली की कोणत्या डेप्थपर्यंत आपल्याला जाऊन NCERT किती चांगल्याप्रमाणे समजता येतील जेणेकरून 11वी 12वीला जेव्हा तुम्ही ती NCERT वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की दोन्हीत काय डिफरन्स आहे, कसे लेवल्सचा डिफरन्स आहे आणि तुम्ही आधी काय कन्सेप्ट शिकल्यात आणि 11वी 12वीला त्या कन्सेप्ट कशा त्यांनी एक्सप्लेन केल्या NCERT या गोष्टी बायोच्या बाबतीत केल्या होत्या आणि फिजिक्समध्ये तेव्हापासूनच छोटे मोठे असे साधे सुधे न्यूमेरिकल्सचा प्रयत्न मी करायचो.
1: बर, मग आता मला एक सांग अजून, तू तुझा 8वी 9वी 10वी कुठं झालेला आहे.
2: 8वी 9वी 10वी मी कुलधाराशिव येथे केली.
1: अच्छा, मग आता स्कूलला केलं म्हणजे अर्थात ते CBSEचा विषय होता, तर असा काय डिफरन्स असतो का की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काही फरक आहे असं तुला वाटतं का.
2: नाही, एवढा नाही. कदाचित मी म्हणेन की स्टेट बोर्ड थोडस वास्ट राहील CBSE पेक्षा.
1: बर बर, मग आता हे तू CBSEची सगळी स्टडी करत असताना जे काय तुझ्या स्कूलमधले टीचर्स असणार, जे काय तुला सिलेबस देत असणार किंवा शिकवत असणार तो एक भाग असणार आहे. सेकंड थिंग म्हणजे तुझी सेल्फ स्टडीचं आणि तुझं स्वतःचं अंडरस्टँडिंग होतं. तर धाराशिव सारख्या ठिकाणी राहून तू असं कधी ट्युशन्स लावलेल्या होत्या का किंवा काय असा काय विषय होता का 8, 9, 10चा मोस्टली.
2: हो, ट्युशन्स केलेले आहेत मी.
1: अच्छा, कुठे केले?
2: धाराशिव मधील सायन्स अकॅडमी, तिथं 8वी 9वी 10वी केले स्पेसिफिकली, 8वी तर नाहीये.
1: बर, मग आता ते ट्युशन्स लावण्याची काय गरज पडली तुला असं वाटतं की का तुझं अंडरस्टँडिंग त्याच्यामुळे वाढलं, कन्सेप्ट क्लिअर झाले, काय काय विषय नेमका होता.
2: ऍक्च्युली मी असं ट्युशन लावण्यात असा माझा पर्सनल विचार नव्हता, ही ओपिनियन माझ्या भावाचंच होतं. त्यांनीच मला म्हटलेलं की तू ऍटलीस्ट डेमो करून बघ, तुला लक्षात येईल, कारण माझ्यासोबत जे झालं ते तुझ्यासोबत नको व्हायला. तर या गोष्टीला मी थोडंसं सिरियसली घेऊन पाहिले डेमो वगैरे, जे मला पर्सनली चांगले वाटले कारण पुढे त्याचा फायदा नक्कीच होईल वाटलं, त्यामुळे मी केलं ते.
1: अच्छा अच्छा, बर. मग आता हे ही जी तुझी स्टडीची पद्धत होती किंवा हे तू 10वीपर्यंतच्या ज्या सगळ्या काही गोष्टी करत होता, मग त्याच्यानंतर 10वीनंतर एक मोड येतो तो म्हणजे आपल्या भागातले बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की आपण लातूरच्या शाहू कॉलेजची स्क्रीनिंग टेस्ट पास करावी आणि त्याच्यापुढचं जे त्यांचं क्रीम विद्यार्थी घेतात आणि त्याच्यावर पूर्ण वर्क करतात तो एक भाग असतो. असं काय डोक्यात होतं अगोदरपासूनच की तू धाराशिवमध्ये राहून सुद्धा नीटचं क्रॅक करू शकला असता, असं काय विषय होतं?
2: ऍक्च्युली आमचं असं होतं की जर शाहूला आमचा नंबर नाही लागला तर आम्ही इथूनच धाराशिवमधूनच प्रिपरेशन करणार होतो.
1: अच्छा, हे कसं ठरवलं तुम्ही की लातूरलाच जायचं म्हणून, किंवा त्याच्यासाठी काय मग वेगळं काही केलं का, म्हणजे शाहूची स्क्रीनिंग टेस्ट हे करावं म्हणून, क्रॅक करावं म्हणून, त्याच्यासाठी काय वेगळं?
2: जे 2 वर्षात मी 9वी 10वीत फाउंडेशन कोर्स केला होता मी तेच पूर्ण प्रेफर केला, आणि आमची जी NCERT होती, स्टेट बोर्डचे 10वीचे पुस्तक होते, तेच अजून डिटेल वाचण्याचा प्रयत्न केला, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका त्यांच्या प्रिव्हियस इयरच्या ते सोडवायचा प्रयत्न केला, तर फिजिक्समध्ये न्यूमेरिकलचे पॅटर्न समजण्याचा प्रयत्न केला, अशा गोष्टीतून समजलं.
1: बरं, मग आता असा जर आपण विचार केला समजा की तुझं 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते पूर्ण धाराशिवमध्ये झालं, ठीक आहे, तो शाहूची एक्झाम पण क्रॅक केली आणि त्याच्यानंतर तुझा शाहूला नंबर लागला हे लक्षात आलं, मग आता तिथून पुढचा प्रवास कसा होता? कारण जसं मला माझ्या नॉलेजमध्ये आहे की तू तिथं तुझ्या आई वडिलांसोबत राहिलेला होता, तुझे आई वडील तर इथं सर्व्हिस करतायत धाराशिवमध्ये, तर हे कसा डिसिजन झाला की म्हणजे तू लातूरमध्ये कसं राहायला गेला, काय नेमकं फर्स्ट फेज कसा होता, ॲडमिशन घेतल्यानंतरचा फर्स्ट फेज कसा होता?
2: ॲडमिशन घेतल्यानंतर मी पहिले 2 महिने हॉस्टेलवरच होतो ॲक्च्युली, पण तिथं असं पर्टिक्युलर स्टडीचं वातावरण मला वाटलं नाही.
1: कुठे? हॉस्टेल.
2: हॉस्टेलवर. मला असं एकांतमध्ये अभ्यास करायची आधी पूर्वीपासूनच सवय होती, मग ती तिथं होत नव्हतं माझ्याशी तेवढं बेटर हॉस्टेलवर, तर मी आई वडिलांना या गोष्टीबद्दल सांगितलं तर त्यांनी केलं माझ्यासाठी घर. त्यांनी म्हटलंय की थोडी प्रॉब्लेम होईल पण पाहून घेऊ म्हटलं.
1: नाही थोडी नाही, कशी प्रॉब्लेम झाली ते सांग, म्हणजे नेमकं काय झालं, तुझे आई वडील लातूरला राहायला आले म्हणजे नेमकं काय झालं?
2: आता दोघं पण सर्व्हिसला आहेत, आई शिक्षिका आहे आणि वडील आरोग्य खात्यात आहेत, तर दोघांना पण रोज 70-75 किलोमीटरची अपडाऊन करायला लागणार होती हे त्यांना माहीत होतं, तरी देखील त्यांनी म्हटलं की आपण करूच, काय त्यात प्रॉब्लेम नाही म्हटले, आपण करूया.
1: बरं, मग आता हे जाणीव तुला कुठेतरी होती की तुझे आई वडील दररोज 70-75 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटरचा प्रवास दररोजचा करणार आहेत आणि तुझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत, तर मग हे तुझं डेली रुटीन जे आहे ते कसं होतं, म्हणजे आता तो हॉस्टेल तर सोडलं होतं तर कॉलेजचं रुटीन कसं असायचं आणि तुझी सेल्फ स्टडी असेल किंवा काय असेल त्याचं एक थोडंसं सांग.
2: कॉलेज आमचं 7 वाजता चालू व्हायचं सकाळी आणि ते दुपारी 3 वाजेपर्यंत असायचं, तर 7 ते 10 मध्ये पहिलं आमचं 3 लेक्चर्स व्हायचे आणि 10 वाजता आमचा ब्रेक असायचा, मग पुढे 11 ते 3 पर्यंत पूर्ण कंटिन्यू 3-4 लेक्चर्स व्हायचे आणि त्यानंतर 3 कॉलेज सुटलं की 3:30 पर्यंत मी घरी येत होतो आणि परत फ्रेश वगैरे होऊन काय मला नाश्ता वगैरे काय करायचं असेल तर ते करून मी लगेच 4 पर्यंत अभ्यासाला बसत होतो आणि जे कॉलेजमध्ये आज शिकवले आधी तर मी तेच रिवाईज करायचो, जे फिजिक्समध्ये आधी सर्वात पहिलं तर मी फिजिक्सच चालू करत होतो घरी गेल्या गेल्या, तर आधी ज्या कन्सेप्ट त्यांनी सांगितल्यात कॉलेजमध्ये त्या रिवाईज करणं, त्याचे सॉल्व्ह प्रॉब्लेम पाहणं आणि मग त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं, एवढं मी 2.5 तासात करत होतो, 2.5 ते 3 तास फिजिक्सला मी डेली देतच होतो.
1: आता हे फिजिक्सचं झालं आणि बाकीचे सब्जेक्ट
2: हे करून मग मी मला 7 वाजायचे एवढं करून मग तोपर्यंत माझे आई वडील आलेले असायचे 6:30 पर्यंत, मग ते जेवण वगैरे करून मला 7:30 होत होते, लवकरच जेवण करत होतो मी, मग पुढे 7:30 स्टार्ट करत होतो केमिस्ट्री, त्यात पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे मेमरी ओरिएंटेड पण आहे आणि थोडंसं आपल्या कन्सेप्ट पण क्लिअर असलं पाहिजे, तर मी ते माझं केमिस्ट्रीत फेवरेट पार्ट असलं म्हणून सगळ्यात आधी मी तेच करून घेत होतो आणि मग त्यानंतर फिजिकलकडे जाऊन डायरेक्ट न्यूमेरिकल्स करत होतो, कारण जास्तीत जास्त मी प्रयत्न करायचो की फिजिकलच्या कन्सेप्ट वर्गातच क्लिअर व्हायच्या, घरी जास्त आपल्याला रिव्हिजन करायची गरज पडू नये, आणि शेवटी मग इनऑर्गॅनिकला मी वेळत असतो, असं मला होत होते 10-10:30 वाजत होते हे 2 करण्यातच.
1: अच्छा, मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक मिसिंग गोष्ट आहे ती म्हणजे मॅथमॅटिक्स विषय. मग आता तू एवढं CBSEचं शिक्षण घेतलं होतं सगळं होतं, मग तू असा मॅथमॅटिक्सचा असा काही विषय नाही केला होता का, डोक्यामध्ये घेतला नव्हता का, की इंजिनिअरिंग किंवा अशा काही गोष्टीमध्ये काहीतरी पाहावं म्हणून?
2: नाही, आधीपासूनच म्हणजे बायोलॉजीत रुची होती तर मी मॅथ्सकडे तेवढं लक्ष
1: जास्त लक्ष नाही दिलं. आणि 11th 12th ला ग्रुप कसा होता, म्हणजे जनरल
2: PCB
1: होता आणि मॅथमॅटिक्सचा विषय ठेवलाच नव्हता, तर मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं की 7 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत तुझे क्लासेसचा विषय होता, त्याच्यानंतर तू घरची स्टडी करायचा, मी एवढं सगळं केल्यानंतर तुला पुन्हा मग जसं काही एक्स्ट्रा ट्युशन्स म्हणा असं काही अशाची आवश्यकता नाही भासली
2: का? नाही, जास्तीत जास्त मी सेल्फ स्टडीवर कुठं क्लास केलेच नाही मी.
1: म्हणजे हे कशामुळे, की शाहूचा पॅटर्नच तसा होता की काय? कारण आपण लातूर म्हणलं की पाहतो की अनेक तिथं क्लासेस आहेत, अनेक बऱ्याच गोष्टी आहेत, अनेक जण ट्युशन्स लावतात तिथं विद्यार्थी, अर्थात त्याच्यातून सुद्धा त्यांना सक्सेस मिळतच नाही असं नाही, पण असा काय विषय होता की शाहूचा तसा पॅटर्नच तसा होता की तुझा वैयक्तिक काय विषय होता असं?
2: शाहूचा पॅटर्नच ॲक्च्युली तसा आहे, ते तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या सेल्फ स्टडीतच गुंतवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला इनडायरेक्टली असं म्हणतात की तुम्ही सेल्फ स्टडीच करा, आम्ही शिकवणार आणि तुम्ही सेल्फ स्टडी करा, तुम्हाला इतर क्लासेसची काय आवश्यकताच नाही, असाच तो पॅटर्न आहे, त्यालाच ते लातूर पॅटर्न म्हणतात ॲक्च्युली.
1: अच्छा, म्हणजे आता तू एक असं बोलताना म्हटलं की तू काहीतरी 10:30-11 पण झोपायचा असा विषय आहे, आणि म्हणजे हे कसं असायचं? म्हणजे आम्ही तर असं बऱ्याच वेळेस ऐकलं होतं की ओव्हरनाईट स्टडी करायची, असं बरंच काय काय असायचं, असं काही विषय
2: नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तर असं आहे की मी मॉर्निंग स्टडीला जास्त प्रेफरन्स देत होतो, की सकाळी 4-4:30 जर तुम्ही उठून प्रयत्न केला 6:30 चांगल्या स्टडीचा, तर ते मला चांगलं ग्रास्प होत होतं, तर ती माझा पॅटर्न त्या.
1: अच्छा, म्हणजे ते तुझा तसा वैयक्तिक होतं, पण असं अशी गरज नाही आहे की तू म्हणजे समजा ज्यांना पहाटे तर सगळ्यांनीच 5:30-4:30 उठावा असा काही विषय नाही.
2: नाही, तुम्ही जर ओव्हरनाईट करू शकता तर तेही चांगलंच आहे.
1: तर म्हणजे जसं तुला पहाटे उठून अभ्यासाला तुला चालना मिळायची तशी सगळ्यांनाच होईल असं पण
2: असं काही नाही.
1: पण समजा तुझा जो विषय होता म्हणजे साधारणतः 10-10:30 स्टडी करणं किंवा सकाळी 7 वाजता उठून कॉलेजला जाणं, त्याच्यामुळे जर रात्रभर स्टडी केलं तर पुन्हा मग दिवसा तर ह्या पण एक तुला विषय महत्वाचा होता की दिवसभर कॉलेजमध्ये तुला विथ अटेंड राहायचं, व्यवस्थित राहायचं आहे. तर आता हा सगळा जर भाग पाहिला तर असा काय डिफरन्स असतो कॉमन विद्यार्थ्यामध्ये? कारण तू आता जसं स्कूलला इथं होता म्हणला तर तुझ्यासोबत सुद्धा 10-15-20-5-25 क्लासमेट तुझे असणारच आहेत पुन्हा ते, तर असा काय डिफरन्स असतो की जे यश तुला मिळतं ते इतर विद्यार्थ्यांना मिळत नाही, असं काय असतं नेमकं, काय बेसिक डिफरन्स तुला जाणवला?
2: माझ्या मते डिसिप्लिननी हार्डवर्क करणं हाच सर्वात मोठा डिफरन्स.
1: अंडरस्टँडिंगचा काय विषय येतो का?
2: अंडरस्टँडिंग, हां, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं हे सगळ्यात बेसिक आहे, ते पण आहे. की तुम्ही जर म्हटलं की मला हे यायला लागलंय पण तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करताना येत नाही तर मग तुम्हाला ते येत नाही. म्हणणं वेगळं आणि सॉल्व्ह करताना कळणं हे दोन्हीत जमीन आसमानचा फरक आहे. ते परत ते बेसिक तर आहे की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं ते आहे, मग त्याच्या पुढे सर्व आहे की तुमचं सेल्फ स्टडी, हार्डवर्क, डिसिप्लिन, हार्डवर्क या सर्व गोष्टी डिपेंड करतात.
1: अच्छा, तर मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत किंवा जे अतिशय इन्साइटफुल असे आपल्याला जे काही पॉईंट्स मिळत असणार आहेत ते खूप महत्वाचे असणार आहेत, कारण आपण पारस महावीर कनलियाच्याशी बोलत आहोत आणि त्यानं 720 पैकी 662 मार्क त्यानं नीटमध्ये मिळवलेले आहेत आणि त्याला आता एम्स मिळण्याची खूप चांगली शाश्वती आहे आणि ते आपण त्यासाठी शुभेच्छा पण देणार आहोत. तर याच अनुषंगानं हा एक प्रश्न होता की मग तुला असा डिस्ट्रक्शनचा काही असा विषय नव्हता का? कारण आम्ही जनरली पाहतो की 8-9 पासूनच आजकाल मुलांकडे मोबाईल आहे, टी व्ही आहे, एवढं मोठं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, तर तसं म्हणजे तुझं काही नाही आहे का?
2: म्हणजे माझ्या केसमध्ये आणि माझ्या मोठ्या भावाच्या केसमध्ये पण सेम आहे की आम्हाला 12th पर्यंत मोबाईलच मिळालेला नाही आहे.
1: अच्छा, हां,
2: तर त्यामुळं असं म्हणजे सोशल मीडियाच्या डिस्ट्रॅक्शनचा प्रश्न काय उद्भवत नाही.
1: तुझ्यासोबतचे मित्र म्हणा किंवा असं काही म्हणा असा काही विषय नव्हता का?
2: म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाकडे असा मोबाईल पर्टिक्युलर स्वतःचा मोबाईल नव्हताच, कोणाकडेच नव्हता.
1: मग तुला काय वाटतं की त्याचा तुला बेनिफिट झाला की काय विषय झाला असं? म्हणजे
2: बेनिफिटच झाला, कारण मी मला जर काही वाटलं की काही पाहायचंय थोडं बहुत तर मी ते पप्पांच्या किंवा आईच्या मोबाईलवरच पाहत होतो, तर त्याच्या व्यतिरिक्त तर नाही, जास्त पाहणं नव्हतंच मोबाईलचं माझ्याकडे.
1: बरं, मग याचा जर विचार केला तर मला अजून एक थोडासा असा प्रश्न पडतो की जे कॉमन विद्यार्थी असतात त्यांना म्हणजे त्यांनी मूळच त्यांच्याकडे ते टॅलेंट नसल्यामुळे त्यांना यश मिळत नाही किंवा त्यांनी प्रॅक्टिसमध्ये कमी पडतात का, त्यांचे पॅरेंट्स कमी त्यांना पडतात का, टीचर्स कमी पडतात, असं तुला काय जाणवलं ह्या 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या आणि 11वी, 12वीच्या जर्नीमध्ये?
2: म्हणजे सर्वात बेसिक प्रॉब्लेम मला वाटते की विद्यार्थी सिरियस नसतो मॅक्सिमम गोष्टीत, आणि कधी कधी असं होतं की जरी विद्यार्थी सिरियस असला तर तो स्वतःला खोटी अशा दाखवत राहतो की मला कन्सेप्ट कळायला पण त्याला कळालेलं नसतं.
1: म्हणजे ते स्वतःच रिअलायझेशन करणं गरजेचं आहे की सेल्फ रिअलायझेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढे जात आहे. अच्छा, म्हणजे हे स्वतःलाच खोटं नाही बोलताय, जगाला बोलताय. अच्छा बर, तर पारस आता एक असा एक प्रश्न येतो की सध्याचं युग कसं आहे की 3 प्रकारे स्टडी करता येऊ शकते. म्हणजे जसं एक तुझी पद्धत आहे की तुझा फॉर्च्युनेटली शाहूला नंबर लागला आणि फॉर्च्युनर म्हणजे अर्थात ते तू तेवढे म्हणजे कष्ट घेतलेले होते, तेवढा अभ्यास केला आणि तो ते एक्झाम त्यांची स्क्रीनिंग टेस्ट क्रॅक केल्यामुळे त्यांची जी एलिट बॅच असते त्या बॅचमध्ये तुझा नंबर लागला आणि त्यांनी त्या पद्धतीने तुझ्याकडून काम करून घेतलं. पण ते सगळं तुझ्याकडून स्टडी करून घेत असताना सुद्धा तू सेल्फ स्टडीला पण महत्त्व दिलं आणि त्याप्रमाणे तुझे कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे तो तुझ्याकडे आज एक सक्सेस आहे. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे कॉलेज तर करायचं पण त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावायच्या. म्हणजे समजा कॉलेजला कुठेतरी एका ठिकाणी राहायचं पण लातूरमध्ये जायचं किंवा कुठेतरी जायचं दुसऱ्या सिटीमध्ये आणि जे काय सब्जेक्ट असतात ते वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावणं किंवा एकाच क्लासला अटेंड करून त्या ठिकाणी क्लास करणं आणि त्याप्रमाणे मग यश मिळणं न मिळणं शेवटी त्याच्यावर डिपेंड राहणार. आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाईन सिस्टीम. आजकाल ऑनलाईन पण बऱ्याच फॅसिलिटी अवेलेबल झाल्या आहेत. वेगवेगळे या ठिकाणी कंपनी आहेत की जे एज्युकेशन देतात, मग आय आय टीचं असेल, मेडिकलचं असेल किंवा कुठल्याही स्ट्रीमचं असेल. तर ह्या तिन्हीमधला जर आपल्याला थोडासा डिफरन्स समजून घ्यायचा म्हणला तर तुला काय वाटतं की नेमकं काय असं चांगलं असू शकतं किंवा काय असतं असं, किंवा जो विद्यार्थी आता समजा टेंथला आहे आणि यावर्षी इलेवन ट्वेल्थला जाणार आहे त्यांना पुढचे दोन वर्ष स्टडी करणार आहे तर त्याच्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीचं एखादे चांगले पॉईंट्स मिळू शकतील ॲज अ गायडन्स.
2: आता हे आपल्या स्वतःवर डिपेंड करते की कोणता मोड ऑफ एज्युकेशन तुम्हाला चूज करायचा. आता माझा कम्प्लीट जो मोड ऑफ एज्युकेशन होता तो कम्प्लिटली ऑफलाईन होता. त्यात ऑनलाईनचं काहीच म्हणजे असं 1% पण इंटरफरन्स नव्हता त्यात ऑनलाईनचा. तर तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणतं चूज कराल. आता ऑफलाईनमध्ये तर पूर्ण 1-to-1 इंटरॅक्शन असतं, टीचर समोर आहे, तुम्ही आहेत. तर माझ्या मते तर सर्वात बेस्ट मोड तोच असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर सेकंड तुम्ही म्हणला की कॉलेज एक क्लासेस केले तेही एक चांगला उपाय असू शकतो. पण जर तुमच्याकडे करण्याची ॲबिलिटी आहे तर तुम्ही कुठूनही करू शकता, तसं काही नाही. की आणि थर्ड मोडमध्ये ऑनलाईनमध्ये पण मी हेच म्हणेन, पण कदाचित माझ्या मते फर्स्ट अँड सेकंड मोडच बेटर आहे ऑनलाईनपेक्षा माझ्या मते.
1: अच्छा, आता हे तुझं मत झालं. पण आता असं आपण थोडंसं इमॅजिन करूयात की तुला जेवढे मार्क्स पडले शाहूला क्रॅक करण्यासाठी, म्हणजे ते त्यांची स्क्रीन टेस्ट क्रॅक करण्यासाठी, तुझ्यापेक्षा फक्त ज्यांना 1-2 मार्कच कमी पडलेले आहेत पण ते आता शाहू कॉलेजला लागू शकत नाही आहेत. मग असं थोडंच म्हणता येऊ शकतं की त्यांच्याकडे ते टॅलेंट नाही आहे, 1-2 मार्क बाय अनफॉर्च्युनेटली त्यांना नाही मिळाले. मग त्यांनी जर अशा वेळेस जर समजा ऑनलाईनचं चूज केलं, त्यांचे कन्सेप्ट तर क्लिअर होत आहेत, तर त्यांनी त्या ठिकाणी मग काय काळजी घेतली पाहिजे.
2: त्यांनी सर्वात बेसिक काळजी घ्यावी की तुम्हाला मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन येऊ नये.
1: अच्छा,
2: आणि त्याला सोडून त्यांनी लेक्चर्स पूर्ण करावे, मॉक टेस्ट एकही मिस करू नये आणि रिव्हिजन कंटिन्युअसली करत राहावं. फिजिक्स आणि केमिस्ट्री तर कंटिन्युअसली रिव्हिजन असलीच पाहिजे. बायोत तरी तुम्ही थोडासा गॅप घेऊन करू शकता, पण फिजिक्स केमिस्ट्री अशा आहेत की प्युअरली कन्सेप्च्युअल आहेत, त्याला कंटिन्युअस रिव्हिजन करणं, मॉक टेस्ट जास्तीत जास्त प्रश्न करणं आणि लेक्चर्स क्लास नोट्स ह्या सर्व गोष्टी रिवाईज करणं, तर ते इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच कदाचित.
1: अच्छा, मग आता ही जी तुमची नीटची किंवा कुठलीही अशी जी ऑफलाईन एक्झाम होते, तर त्या ऑफलाईन एक्झाममध्ये तुम्हाला काय नेमकं असं जाणवलं की जर समजा कुणी ऑनलाईन जर स्टडी करत असेल आणि ऑनलाईन स्टडी करत असताना त्यांना दिवसभर जे आहे ते समजा आपल्या घरी करत असेल, समजा एका रूममध्ये करत असेल सेपरेट, तर तो ठीक आहे ना. ऑनलाईन करतंय, सेल्फ स्टडी करतंय, आयसोलेट पण झालेला आहे. पण ज्यावेळेस तो ऑफलाईन एक्झामसाठी जातोय, कारण 6 महिने वर्ष 2 वर्ष त्यांना ऑनलाईनच केलेले आहेत, आणि अचानक जर तो समजा ऑफलाईनच्या एक्झामला जात असेल तर सायकोलॉजिकली आणि बाकीच्या सगळ्या दृष्टिकोनातून त्याला काय गोष्टी फेस कराव्या लागू शकत असतील. म्हणजे समजा तुला तर ते कदाचित तुझ्या आजूबाजूला जर कोण ऑनलाईनवाले आले असतील किंवा तुझे जर कोण मित्र कंपनी असतील की ज्यांनी ऑनलाईनच केलेलं आहे पण त्यांनी सक्सेस मिळवलेला आहे, तर अशांशी जर कधी तुझी चर्चा झाली असेल, म्हणजे नंतर म्हणतो एक्झाम नंतर किंवा अगोदर पण, तर तुला काय वाटतं
2: असं त्यांना काही विशेष प्रॉब्लेम फेस करायची गरज जाणवणार नाही, कारण शेवटी बबलिंग करणं एक काय लय मोठं टास्क नाही
1: आहे.
2: त्यामुळून केवढी काय प्रॉब्लेम फेस करायची गरज नाही. जर त्यांनी महिनाभर आधी जरी 3-4 मॉक टेस्ट जर ऑफलाईन दिले असतील तरी त्यांच्यासाठी पुष्कळ होईल.
1: अच्छा,
2: काही जास्त गरज नाही.
1: बरं. मग आता जसं की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी सॅक्रिफाईस केलेलं होतं, दुसरी गोष्ट अशी होती की तुझा मोठा भाऊ पण MBBS कम्प्लीट करत आहे, त्याचं पण स्ट्रगल तू पाहिलेलं होतं आणि त्या स्ट्रगलनंतर तुला एक इन्स्पिरेशन मिळालं की तुला जास्त अधिकची मेहनत करावी लागणार आहे. जसं पहिली नीटची एक्झाम दिल्यानंतर सुद्धा तुला असं वाटलं की नाही, आपल्याला 1 महिना तू अजून जास्त सिरियस झाला आणि त्या पद्धतीनं तू सेकंड एक्झामचं प्रिपरेशन केलं. आणि तुला एक्सपेक्टेड होतं का की असं काहीतरी तुला एवढे मार्क्स मिळू शकतील, म्हणजे अर्थात तू पेपर चेक केलेले होते, तुला माहीत होते की एवढेच मार्क्स मिळणार आहेत, तरीसुद्धा आम्ही काही वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या होत्या की त्यांनी ते काय आन्सर सीट जी मिळाली होती त्याच्यावर केलं, पण त्यांना भरपूर मार्क मिळालेले होते, पण ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस कमी मार्क्स मिळाले, असं काही मनामध्ये फिअर होतं काय होतं नेमकं असं काही?
2: नाही, म्हणजे मी एक्झामच्या जस्ट नंतर जेव्हा मार्क्स कॅल्क्युलेट केले होते माझे अक्युरेट तेवढेच मार्क्स आले होते, मी 662 कॅल्क्युलेट केले होते आणि रिझल्टमध्ये पण तेवढेच आले होते माझ्या बाबतीत, तर तसं नाही,
1: तसं नाही घडलं. मग ज्यावेळेस तू हे तुझ्या आई वडिलांशी चर्चा केली की मी आन्सर की चेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एवढे एवढे मार्क्स मिळत आहेत आणि असं, आणि ते तर ते ठीक आहे म्हणून सांगितलं, पण शेवटी ॲक्च्युअल रिझल्ट हातात येणं तर गरजेचं होतं. त्यावेळेस मग तुझ्या आईवडिलांचं काय म्हणणं होतं की ओके ठीक आहे किंवा काय? असं
2: काही विशेष नाही, त्यांना चांगलंच वाटलं की आपण 2 वर्ष अपडाऊन केलं तर त्याचं चांगलंच फळ मिळालं आणि एम्स कदाचित आपल्याला चांगलं मिळणार.
1: आणि ज्यावेळेस ॲक्च्युअली नीटचा रिझल्ट आला त्यावेळेस मग
2: त्यावेळेस जास्त आनंद झाला त्यांना की चांगलं झालं आता मिळणार एम्स.
1: बर, मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं तू जितक्या पॉझिटिव्हली घ्यायला लागला, म्हणजे आता जेवढी आपण तुझी जर्नी आता जवळपास गेले एक अर्धा तास ऐकत आहोत, तर त्या जर्नीमध्ये म्हणजे असा एकही क्षण मला जाणवला नाही की जिथं तू कुठं असं डिप्रेस झालेला आहेस किंवा तुला कुठं काहीतरी असं खूप अडचणी आल्या आहेत किंवा तुला वाटलं की नाही असं असं काही जाणवलं. तू खूप पॉझिटिव्हली बोलला की नाही सगळं असं झालं, तू 7वी 8वीपासून सगळं तयारी करत होता, पुन्हा पॅटर्न पण लावला कुठला, त्याच्यानंतर तुझं शाहूचं क्रॅक पण झालं, एवढं सगळं झालं, पण कधीतरी एखादा क्षण असा आला असेल की बस झाला, एक भाऊ डॉक्टर होता आता मला काय गरज आहे, मी आपलं उगं सगळं सोडून देतो निवांत बसतो किंवा काहीतरी दुसरं करतो, असं कधी काय जाणवलं?
2: नाही असं नाही, पण जेव्हा कमी मार्क्स पडायचे तेव्हा वाटायचं की प्रिपेरेशन तर चांगले करायला तर मार्क्स काय येत नाहीत असं वाटायचं मनाला आणि थोडंसं डिप्रेस झाल्यासारखं वाटायचं, पण शेवटी ती मॉक टेस्ट होती आणि फायनल एक्झाम 2 वर्षानंतरच आहे, तर ते समजून मी स्वतःला त्यातून बाहेर काढत होतो. आणि परत
1: काय पद्धत असायची बाहेर काढण्याची स्वतःला, म्हणजे असं काय टूल्स यूज करायचं की ज्याच्यामुळे तो त्याच्यातून बाहेर पडायचा?
2: सर्वात बेसिक तर मी म्हणजे माझं फेवरेट तर मी हनुमान चालीसा ऐकत होतो आणि
1: अच्छा बर,
2: आणि कधी मध्ये मेडिटेशनही केले करत होतो. तर
1: अच्छा, म्हणजे हनुमान चालीसा ऐकणं हा एक भाग तुझा होता?
2: म्हणजे ते माझं फेवरेट होतं.
1: अच्छा, मग असं कधी आता एवढे धुरंधर 1-2 आलं होतं मग कधी असं त्या चित्रपटाला जायचं पाहायचं असं?
2: नाही, म्हणजे मी लिस्टच केलेली की एकदा एक्झाम झाली की हे सर्व पाहायचं मला.
1: अच्छा, म्हणजे जोपर्यंत एक्झाम किंवा 2 वर्ष हे जोपर्यंत स्टडी करायचं तोपर्यंत ह्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. अच्छा बर, तर आता मग नेक्स्ट काय? मग आता शेवटी झालं, नीटची एक्झाम झाली, त्याचा रिझल्ट लागला, तुला जे हवं आहे ते यश मिळालं, तू जे इमॅजिन केलं ते, आता इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे? म्हणजे आज तर आपण मुलाखत घेतोय ती म्हणजे 5 ऑगस्टला घेतोय, तर काय नेमकं आता म्हणजे पुढची प्रोसेस काय असणार आहे?
2: आता आजपासून तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झाली आहे 5 ते 13 तारखेपर्यंत आणि 14 तारखेपासून चॉईस फिलिंग चालू होणार आहे. तर मग आपले चॉईसेस भरून त्यांना लॉक करणं आणि मग मला वाटतंय 23 तारखेला अलॉटमेंट लेटर येते, मग त्याच्यानंतर सप्टेंबर मिड किंवा ऑक्टोबरपासून कॉलेज चालू होईल.
1: अच्छा बर, मग आता हे तुझं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुला काय हो, म्हणजे आमची तर म्हणजे तुला खूप शुभेच्छा आहेत की तुझं जे स्वप्न होतं दिल्ली एम्स तुला मिळावं म्हणून, पण ठीक आहे समजा, तर तुला काय वाटतं की तुझं आता नीटच्या एक्झाममध्ये तुला किती मार्क्स पडणार आहेत हे तू कॅल्क्युलेट केलं होतं ते तुला मिळालेले आहेत सगळं, तर तू असं काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन केलेलंच असणार ना, तर तुला काय वाटतं?
2: कदाचित एम्स भोपाल मी प्रेफर करेन, आता एम्स दिल्ली.
1: एम्स असे किती एम्स कॉलेज आहेत भारतात?
2: 18 ते 19 आहेत.
1: अच्छा हा
2: डॉट, तर त्यातलं
1: टॉप मोस्ट
2: दिल्ली आणि सेकंड जोधपूर आहे, तर जोधपूर किंवा भोपाल ट्राय करेन मी.
1: बर, आणि आपलं महाराष्ट्रात नागपूर पण आहे?
2: नागपूर पण आहे, हा ते 5th नंबरचं कॉलेज आहे ते, तर तेही ट्राय करून.
1: अच्छा, मग पण तुला भोपाल किंवा जोधपूर असं मिळावं अशी अपेक्षा आहे तुझ्या ॲज पर द रँक आणि याच्यानुसार. बर, तर आता हे झालं, मग आता त्याच्यापुढे MBBS झाल्यानंतर आता ठीक आहे डॉक्टर झालं, पण असं कोणीतरी एम्सला जाऊन फक्त MBBS करून तर कोण थांबणार नाही, त्याच्या पुढे काही ना काहीतरी विचार करणार असतात, असं काही तू विचार केलेला की एखादं स्पेशलायझेशन करायचं आहे किंवा असं काही? म्हणजे हे खूप अर्ली स्टेज आहे, तरी पण तुला असं काही असा विचार केलेला आहे का?
2: असं जर मी स्पेशलायझेशन करायचं ठरवलंच तर माझी फेवरेट ब्रांच असेल कार्डिओ सर्जरी, तर मी तिथं जायचा प्रयत्न करेन.
1: अच्छा, हृदयरोग तज्ञ असं जे म्हणतात ते. अच्छा बर, आणि असं एवढंच आहे का याच्यापेक्षा अजून काय वेगळं स्वप्न पाहिलेलं पण आहे?
2: म्हणजे सगळ्यात प्रायमरी तर मला सध्या माझे पॅरेंट्स पण हेच म्हणतात की तू UPSC का ट्राय करत नाही, आता मोठा भाऊ करणार आहे PG वगैरे, तर तू UPSC ट्राय केली तर बेटर होईल. तर मग त्या दोन्ही आणखीन मी थोडासा कन्फ्युज आहे, पण त्यापैकी एकच मार्ग निवडन PG
1: किंवा UPSC. अच्छा, UPSC असं का? म्हणजे घरच्यांनी म्हटले म्हणून की असं तुझ्या पण डोक्यामध्ये असं कुठं तर आहे बेसिक इन्स्टिंक्ट जो म्हणतात तसं, म्हणजे असं काय नेमकं?
2: म्हणजे पेरेंट्स मला म्हटले की तुझी स्टडी करण्याची आणि एक ठिकाणी बसून एकदम स्टेबल राहून अभ्यास करण्याची ॲबिलिटी आहे, तर तू UPSC केलं पाहिजे, घरातून कोणतरी एक क्लास वन अधिकारी असावं असं त्यांचं म्हणणं.
1: सुपर क्लास वन. अच्छा बरं, म्हणजे ते पण एक स्वप्न आहे. तर पारस, खरं तर आम्हाला म्हणजे खूप म्हणजे छान वाटलं की तू एवढ्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडला. खरं तर तुझ्या आईवडिलांनी पण खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं याच्यासाठी आणि त्यांनी म्हणजे तुझ्यासाठी 2 वर्ष एवढं देणं आणि ते पण त्याला पण तू पूरक असं यश मिळून दाखवलेलं आहे. पुढे पण तुझ्या ॲडमिशनच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होणारच आहेत. पण जसं तू म्हटला होता की तुला तुझ्या थोडंसं डिप्रेशन किंवा लो फील झालं की तू हनुमान चालीसा ऐक ना असा एक तो भाग असायचा. पण नीटचे एक्झाम झाल्यानंतर किती चित्रपट पाहिले मग?
2: आता सध्या तर खूप पाहिले आहेत. असं काय म्हणजे जेवढी लिस्ट होती ती 50% पेक्षा जास्त.
1: कुठे पाहिले चित्रपट? हे सगळे
2: OTT वर, थिएटरला असे
1: पाहिले. असं एकट्याने जाऊन?
2: नाही, मित्र होते.
1: मित्र म्हणजे असं मित्रांसोबत असं पण आहे विषय. अच्छा बर. तर मग असे हे सगळे चित्रपट तुला असे जेवढे काय आत्ता चित्रपट पाहिलेले असणार आहेत किंवा साईड बाय साईड कधी तर कानावर असं गाणे वगैरे कुठले तर चित्रपटातले पडलेलेच असणार आहेत किंवा असं तुला असं कुठलं असं एखादं गाणं तुझ्या सध्या डोक्यात चालू आहे की जे आपण ह्या मुलाखतीच्या नंतर प्ले करू शकतो असं कुठलं गाणं आहे?
2: ते धुरंधरमधलं अक्षय खन्ना वालं.
1: अच्छा बर. अच्छा ठीक आहे. हा ते ह्याच्यामधलं बलुचिस्तान काहीतरी गाणं, ते लोकल फोक सॉंग येतं ते त्या पद्धतीचं ते सॉंग. अच्छा, त्या एंट्रीचं. तर ही खूप चांगलं असं आपलं डिस्कशन झालेलं आहे. मी तुझ्या पुढच्या या सगळ्या करिअरसाठी शुभेच्छा देतो, तुझ्या आईवडिलांना शुभेच्छा देतो आणि तुझ्या ह्या म्हणजे सासूरचं पण सगळे जे कनले फॅमिली आहे ते पण ऑब्व्हियस आहे की त्यांनी पण ते खूप आनंदी झालेले असणार तुझ्या ह्या सगळ्या यशाला बघून. तर तुला निश्चितच एम्स मिळावं, टॉप मोस्टचं एम्स मिळावं ही रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो. तू कार्डिओमध्ये तुला स्पेशलायझेशन करायचं असंही म्हटलं तर त्या क्षेत्रामध्ये पण मिळावं आणि UPSCचा जो विचार केलेला आहे 100% त्याच्यामध्ये पण यश मिळावं, आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव तू पुढे करत राहावं अशी मी तुला शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, पारसला जर तुम्हाला काही विचारायचं असेल की नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये किंवा अजून कशा पद्धतीने सेल्फ स्टडी करायला हवी, कारण बरेच जण आपण ट्युशन्स क्लासेस ऑनलाईनचा पण विचार करतो, तर त्याला जे अनुभव आलेले त्याविषयी तुम्हाला पण मार्गदर्शन करू शकेल. पण अर्थात फोन करत असताना शक्यतो अगोदर व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तो तुम्हाला रिप्लाय करू शकेल. तर तुझा नंबर पण सांग.
2: 74-98-60-70-10.
1: 74-98-60-70-10 हा क्रमांक आहे आणि या क्रमांकावर आपण शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्या पद्धतीनं तो तुम्हाला रिप्लाय पण करेल. तर पारस, मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तू रेडी करण्याबद्दल.
2: थँक्यू सर. थँक्यू.
1: धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
2: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
3: हर घर सूर्यघर।
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

माणसं आपला आवाज श्रोते हो मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
3: हर घर सूर्यघर।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
4: मंडळी, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। आणि श्रोते हो, आता वेळ झालेली आहे आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाची। या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध बाबींचा आणि नैसर्गिक पर्यायांचा सुद्धा आपण प्रामुख्यानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचार करत असतो। आज एक खूप महत्त्वाचा विषय आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन यावा असं मला वाटलं। आणि तो विषय जरी आपल्या शेती व्यवस्थापनाशी संबंधित असला, तर बरेचसे शेतकरी बांधव त्याच्याशी निगडीत स्वतःला समजत नाहीत। पण शेतकरी मित्रांनो, जर निसर्ग असेल आणि त्याचबरोबर निसर्गातील घटक असतील, तरच आपली शेती ही उत्तम होऊ शकते आणि ही शेती दीर्घकाळ आपल्याला करता येऊ शकते। तर आजचा जो विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे, तो खूप वेगळा असा विषय आहे। आणि तो विषय आहे आपल्या आधुनिक शेती पद्धतीमध्ये पक्ष्यांचं जे महत्त्व आहे आणि हे महत्त्व आपण अबाधित राखणं कसं गरजेचं आहे, आणि भविष्यामध्ये हे पक्षी मित्र आपल्याला खूप चांगल्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात। उंचीचा अर्थ उत्पादन असेल किंवा जे आपल्याकडं किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो ते रोखण्यासाठी सुद्धा या पक्षी मित्रांचा आपण खूप चांगल्या पद्धतीनं वापर आत्तापर्यंत करत आलेलो आहोत। पण आता पक्ष्यांनाच धोका निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळं आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम असणार आहे फक्त आपल्या पक्षी मित्रांसाठी। मित्रांनो, पहाट हा शब्द जरी कानावर पडला की लगेच धुके, सोनेरी प्रकाश आणि पक्ष्यांना मोहून टाकणारा किलबिलाट या गोष्टी आठवत राहतात। परंतु गेल्या दशकातील हे चित्र आता दुर्मिळ होत चाललेलं आहे। यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे पक्ष्यांची कमी होत असलेली संख्या। सध्या परिस्थितीत नष्ट होत चाललेली जैवविविधता हे सर्वात मोठं संकट आहे। यात पक्ष्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल। एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून नवनवीन शोध लावणारा माणूस दुसरीकडे आपल्याच निसर्गाचे संतुलन राखण्यात अपयशी होताना दिसतो आहे। पक्ष्यांच्या थव्याने भरून जाणारे आकाश आज रिकामे दिसत आहे। वेगवेगळ्या कारणांमुळे आज पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे आणि ही त्यांच्यासाठी जशी धोक्याची घंटा आहे तशी आपल्यासाठी सुद्धा आहे। पक्ष्यांच्या शेतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। पर्यावरण आणि शेतीचे संतुलन राखण्यात पक्षी महत्त्वाची भूमिका बजावत असतात। कीड नियंत्रण, परागीकरण आणि बियांचा दूरवर प्रसार यामध्ये पक्ष्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे। यामुळेच पर्यावरणातील अविभाज्य घटक म्हणून पक्ष्यांना ओळखलं जातं। पक्ष्यांच्या सुमारे 8,500 जातींपैकी आपल्या देशात एकूण 1,200 जातीचे पक्षी आढळतात। पक्ष्यांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते। फुलातील मकरंद, फळे, छोटे प्राणी, साप, विविध प्रकारच्या किडी हे पक्ष्यांचे प्रमुख अन्न आहे। आधुनिक शेती पद्धतीत पीक उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक सुधारणांचा वापर अधिक होत आहे। अत्याधुनिक शेती तंत्रामुळे पीक उत्पादनात वाढ झाली आहे, परंतु त्याचे अनेक नकारात्मक परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहेत। त्यापैकीच एक म्हणजे पक्ष्यांच्या संख्येत होणारी लक्षणीय घट। आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाच विषय घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत। आधुनिक शेतीचा पक्ष्यांच्या संख्येवर होणारा परिणाम हे सुद्धा आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आता सुरुवातीस बघूयात पक्ष्यांचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भामध्ये. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करत असतात. भारतात कावळा, चिमणी, कबूतर हे पक्षी सर्वाधिक आढळतात. काही शिकारी पक्षी वगळता बहुतांशी पक्ष्याचे आवडते खाद्य हे कीटक आहे. बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजाती पिकास हानिकारक असणाऱ्या कीटक आणि इतर सूक्ष्मजीव खाऊन आपली उपजीविका करतात. अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच नाही तर त्यांची अंडी, आळी, कोश या अवस्था सुद्धा खातात. त्यामुळे शेतीमध्ये कीटकांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो. आता याच्यानंतर पक्ष्यांची शेतीमधील आणि एक जी एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे ती असते परागीभवनाची. पक्षी विविध पिकांसह फुलझाडांच्या परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अनेक वनस्पतींच्या फळे आणि बिया पक्षी खातात. बिया दूरपर्यंत पसरवण्यात आणि वनस्पतींचा प्रसार करण्याचे काम पक्ष्यांद्वारे उत्तम प्रकारे होत असते. त्यामुळेच आपसुकच वनीकरणाच्या दृष्टीने पक्ष्यांच्या भूमिकेला अत्यंत महत्त्वाचं मानता येईल. ही प्रक्रिया अनेक वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी वैविध्यपूर्ण आणि मुबलक अन्न पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गरजेची आहे. पक्ष्यांची उपस्थिती ही पर्यावरणीय जैवविविधतेमधील महत्त्वपूर्ण घटक आहे. पक्षी हे परिसंस्थेच्या आकाराचे सूचक म्हणून देखील संबोधले जात असतात. पक्ष्यांच्या संख्येतील बदल हे पर्यावरणीय परिस्थितीतील बदलांचे संकेत दर्शवित असतात. पक्षी सेंद्रिय पदार्थांचे अपमार्जन आणि पुनर्वापर करून अन्न साखळीमध्ये महत्त्वाचे योगदान देत असतात. ही प्रक्रिया मातीची सुपीकता आणि परिसंस्थेची उत्पादकता राखण्यासाठी सुद्धा खूप मदत करत असते. वेगाने वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येच्या अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक शेती पद्धतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मात्र आधुनिक शेती पद्धतीमध्ये रासायनिक कीटकनाशके, तणनाशके आणि खतांचा वापर हा आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत. या सर्वांचा पक्ष्यांच्या संख्येवर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम दिसून येतो आहे. शेती आणि मानवी वसाहतीमुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालले आहेत. अनेक प्रजातींच्या पक्ष्यांची घरटी आणि अन्नस्रोत हे कमी होत चाललेले आहेत. आधुनिक शेती पद्धतीमध्ये एकाच पिकाची मोठ्या क्षेत्रावर लागवड होते. यामुळे वनस्पती प्रजातीची विविधता कमी होत जाते. परिणामी पक्ष्यांच्या उपलब्ध अन्न घटकांची विविधताही कमी होत जाते. अन्नस्रोत आणि एकूण अधिवासाच्या गुणवत्तेवर परिणामाचा पक्ष्यांच्या संख्येवर आपोआपच परिणाम होताना दिसतो आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे त्यामध्ये आधुनिक शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांच्या व्यापक वापरामुळे पक्ष्यांच्या संख्येला थेट धोका निर्माण झाला आहे. कीड नियंत्रणासाठी वापरलेल्या घातक रसायनांमुळे प्रभावी कीड नियंत्रण होते. मात्र कीटकांना खाणाऱ्या पक्ष्यांना थेट हानी पोहोचते. तसेच रसायनाची फवारणी केलेली फळे खाल्ल्यामुळे किंवा बिया खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा होऊन त्यांची पुनरुत्पादन क्षमता कमी होते, मृत्यू देखील होतो. ही बाब आपल्या लक्षात येत नाही. नांगरणी, कापणी आणि जड यंत्रसामुग्रीचा वापर यासह यांत्रिक शेती कार्यपद्धती पक्ष्यांच्या घरट्याला नुकसानकारक ठरू शकतात. जमिनीची मशागत किंवा अन्य शेती कामे करताना विशेषतः जमिनीवर किंवा जमिनीजवळ असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांचे नुकसान होऊन त्यांची अंडी आणि घरटी नष्ट होत आहेत. आधुनिक शेती पद्धतीमुळे हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढले आहे. हे वातावरणातील होणाऱ्या बदलाचे एक प्रमुख कारण आहे. आधुनिक शेती पद्धतीमध्ये विशेषतः कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यासारख्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढलं आहे. सततचे बदलते तापमान आणि तापमानामध्ये होणारा बदल यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन हंगाम, स्थलांतर पद्धतीवर आणि अन्य संसाधनांवर उपलब्धतेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, ज्यामुळे पक्ष्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होत चाललेली आहे. हे सर्व जरी असलं तरी आपले हे जे पक्षी मित्र आहे त्यांचं संवर्धनसुद्धा करणं हे खूप गरजेचं आहे. काही उपाययोजना आहेत शेतकरी बांधवांनो, निश्चितपणे ते आपण करू शकतो. पक्षी हे संतुलित पर्यावरणाचे अविभाज्य घटक आहेत. एकूणच शेती आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असंच आहे. शेतीमध्ये कीड नियंत्रण ठेवायचे असेल तर पक्ष्यांचे अस्तित्व तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे पक्षी संवर्धन ही काळाची गरज आहे. पक्षी आणि वृक्ष यांचे नाते खूप जवळचे आहे. पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड ही सुरुवातीला करणं खूप गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या बांधावर काही प्रमाणात निश्चितपणे आपण वृक्ष लागवड करू शकतो. प्रत्येक जूनमध्ये हे छोटंसं काम आपण निश्चितपणे कराल अशी अपेक्षा आहे. पक्षी संवर्धनासाठी कृत्रिम घरटे ठेवणे, उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे, जखमी पक्ष्यांवर उपचार करून निसर्गात सुखरूप सोडणे, प्लॅस्टिक प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कमी करणे, वनसंवर्धन करणे, रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीस प्राधान्य देणं या बाबीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. शेतकरी बंधूंनो, शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आणि जैव विविधता राखण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये पक्षी अनुकूल पद्धतींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आधुनिक शेती करत असताना पक्षी संवर्धन करण्यासाठी पक्षी अनुकूल पद्धतीचा अवलंब, हानिकारक रसायनांचा कमी वापर आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन आपण करणं गरजेचं आहे. पक्ष्यांच्या संख्येवर आधुनिक शेतीच्या या बहुविध प्रभावांना संबोधित करण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन आपण ठेवणं गरजेचं आहे, जो शाश्वत शेती पद्धती, अधिवास संवर्धन आणि पर्यावरणीय कारभारावर भर देतो. कृषी आणि जैव विविधता यांचा परस्पर घनिष्ठ असा संबंध ओळखून आणि पर्यावरणीय समतोलात योगदान देणाऱ्या पक्षी प्रजातींचं अस्तित्व वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकूणच मंडळी, हे सगळं सांगत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते. ती गोष्ट म्हणजे आपल्यामधील मानवता भाव हा जिवंत असणं गरजेचं आहे. जशी ही सृष्टी आपली आहे, जशी आपली शेती आपण आपली समजतो, सर्व या पृथ्वी तलावरील गोष्टी आपल्या मालकीच्या आहेत, ही भावना कुठंतरी आपण सोडून देणं गरजेचं आहे. आणि एक मानवीय दृष्टिकोनातून आपले हे जे पक्षी मित्र आहेत त्यांची घरटी पुन्हा आपल्या शेतामध्ये दिसतील अशी काहीशी भावना आपण सर्व शेतकरी बांधवांनी ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जगाचा पोशिंदा उगीचच म्हटलेलं नाही, काही गोष्टी राहून जातात, तरीही पक्ष्यांसाठी शेतकरी बंधूंनो निश्चितपणे काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. ते नकळत आपल्यासाठी मदतच करत असतात. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

नवे वीडियोस पाहायचे असतील तर सबस्क्राइब करा एव्हरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन आणि करा रोज लाईक अँड शेअर. एन्जॉय.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, काही कथा आणि चित्रपट एक स्वतःची ओळख निर्माण करतात, ज्या की काळाच्या पटलावर सदैव आपला एक ठसा उमटवितात। प्रेम, प्रेम भावना, प्रेमाची ओढ, प्रेमातील विरह आणि विरहातील वणवा आणि शोकांतिका, हे सर्वच आपल्या समोर अतिशय समरसतेनं आणलं। तो चित्रपट म्हणजे 1981 साली प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट एक दुजे के लिए। एक दुजे के लिए हा चित्रपट आपल्याकडे येऊन अनेक वर्ष झाली असतील, परंतु जेव्हा चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, पटकथा आणि संगीताबरोबर अभिनय या सर्वांचा अतिउच्च मिलाप होतो, तेव्हा एक दुजे के लिएची निर्मिती होते। आजही हा चित्रपट प्रेमीजनांसाठी तितकाच जवळचा आणि व्याकुळ करणारा आहे। मन आणि शरीराच्या मिलनाचे नाव प्रेम नसून ते एक संपूर्ण समर्पण आहे, असं हा चित्रपट सांगत राहतो आणि आपल्याला अडकवून ठेवतो। तेव्हा आज आनंद घेऊयात एक दुजे के लिए या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात एक दुजे के लिए या चित्रपटातील सदाबहार गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या अंतर्गत एक दुजे के लिए या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात। प्रेम करणारी आणि त्याला विरोध करणारी सगळी इथंच असतात, जिंकतात ती फक्त आपल्या वचनावर ठाम राहणारी। ही कथा सुरू होते सपना आणि वासू यांच्यातील प्रेमानं। जसं की प्रेमाला विरोध कशासाठीही होतो, इथे तर हे दोघे परप्रांतीय आणि वेगळ्या समाजाचे, तरीही भावनेला भाषेची गरज नसते, तसं हे प्रेम अविरत पुढं सरकत राहते। शेवटी दोन्ही परिवाराकडून वासू आणि सपनाला एक वर्ष कोणत्याही संपर्काशिवाय राहण्यास सांगितले जाते। ते कबूलही होतात आणि शेवटी सर्व हातात असताना सर्व काही हातातून निघून जाते। शेवटी प्रेम जिंकतं पण शरीर संपून जातात, ती कायमची, आणि प्रेम चिरंतन राहते दोघांच्याही आनंदात। चित्रपटाची कथा आणि अनुभूती सदैव आपल्यामध्ये प्रेमाची निरागस्ता जपून ठेवण्यास भाग पाडते। तेव्हा आज आनंद घेऊयात एक दुजे के लिए या चित्रपटातील सदाबहार गीतांचा।

श्रोते हो, एक दुजे के लिए या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले कमल हसन, रती अग्निहोत्री, माधवी, रजा मुराद, राकेश बेदी, शुभा खोटे आणि सुनील थापा. भूमिका आणि त्या भूमिका जिवंत कशा करतात हे सर्वच कलाकारांनी दाखवून दिलं. कमल हसन याच्या अभिनयाची उंची आपल्या सर्वांनाच माहिती आहे, परंतु तेवढ्याच तोलामोलाचा अभिनय रती अग्निहोत्री हिनंही दाखवून दिला. त्या भूमिकेतील निरागस्ता तशीच ठेवून प्रेमाच्या अनेक पैलूंची मांडणी या माध्यमातून झाली. 29व्या फिल्मफेअरमध्ये सर्वच पातळीवर ह्या चित्रपटाला नामांकन मिळाले. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं के बालचंद्र यांनी. त्यांच्या दिग्दर्शनाने या चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं.

एक दुजे के लिए या चित्रपटाचा खऱ्या अर्थाने आत्मा म्हणावा लागेल ते म्हणजे या चित्रपटाचं संगीत. कथा पटकथा तेवढ्याच ताकदीनं पुढे नेण्यामध्ये संगीताचा खूप मोठा वाटा असतो. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी अतिशय सुरेल संगीत या चित्रपटाला दिलं. त्याच जोडीला आनंद बक्षी यांच्या गीतांनी नवी जादू तयार केली. 29व्या फिल्मफेअरमध्ये आनंद बक्षी यांना सर्वोत्तम गीतकार तर सर्वोत्तम गायनाचा पुरस्कार SP बालसुब्रमण्यम यांना प्रदान करण्यात आला तर सर्वोत्तम पटकथेचा पुरस्कार K बालचंदर यांना देण्यात आला. या चित्रपटाची गीतं गायली होती SP बालसुब्रमण्यम, लता मंगेशकर, अनुराधा पोडवाल आणि अनुप जलोटा यांनी. प्रेम, प्रेमाची परिभाषा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी ही गीतं सदा सर्वदा प्रेमी युगुलांबरोबर राहतील अशीच आशा करूयात.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती। क्लासिक रेडिओ शो असतो आरजे प्रगतीचा। हाय, मी आरजे प्रगती हजर झाले एक नवा एपिसोड घेऊन आणि आपल्या आठवणीतली अप्रतिम गाणी घेऊन। आणि आज आपण कोणाविषयी बोलणार आहोत माहितीये? म्हणजे भारतातल्या जास्तीत जास्त लोकांना माहीत असलेल्या, ज्या काही बोटावर मोजता येतील अशा व्यक्ती आहेत, त्यात भारतरत्न लता मंगेशकर अर्थात लता दिदींचं नाव घेतलंच पाहिजे। लता मंगेशकर यांना आपण लता दिदी याच लाडक्या नावानं ओळखतो। आपल्या सुरेल गळ्यातून त्यांनी इतकी अजरामर गाणी दिली आहेत की ही गाणी आणि या संगीतामुळे आपण सगळेच मंत्रमुग्ध झालो। गेली 6 दशकं त्यांनी त्यांच्या आवाजाने आणि फिल्म म्युझिकनं मोठ्या केल्यात, किंवा आपण सगळेच त्यांचं म्युझिक ऐकून मोठे झालो। गेल्या 6 दशकात त्यांनी 980 पेक्षा हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत, याशिवाय 20 इतर भाषातून गाणी गायली आहेत। आणि त्यांनी एकूण गायलेल्या गाण्यांची संख्या तुम्ही ऐकलं तर ती 25,000 पेक्षा जास्त आहेत। म्हणजे विचार करा, उभ्या आयुष्यात 25,000 अधिक गाणी गायलेली म्हणजे आपल्या लाडक्या दिदी। सो आता इतर आकड्यांमध्ये नको पडायला, त्यांच्या म्युझिकमध्ये हरवून जाऊयात। आणि सगळ्यात आधी या शोच्या सुरुवातीलाच जैत रे जैत या सिनेमातलं अप्रतिम गाणं येतंय तुमच्या भेटीला। म्हणजे लताबाईंचा दैवी आवाज, हृदयनाथ मंगेशकरांचं धुंद करणारं म्युझिक आणि त्यावर आपल्याला आठवते ती स्मिता पाटील। स्मिता पाटील यांचा अभिनय, ती मुक्त थोडीशी स्वैर भासणारी, नाग्यासाठी वेडी झालेली आणि आपलं सर्वस्वपणाला लावत मी रात टाकली हे गाणारी बेभान होणारी चिंधी आपल्याला आठवते हो ना? चला ऐकूयात हेच गाणं आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला। क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे तुमच्या भेटीला आरजे प्रगतीसोबत।

0: क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. क्या बात है, साधी माणसं या सिनेमातलं गाणं आपण आत्ताच ऐकलं. लता मंगेशकर यांचा आवाज आणि म्युझिक होतं आनंद घन यांचं. आता तुम्ही म्हणाल, आनंद घन म्हणजे नेमके कोण? आनंद घन म्हणजे लता मंगेशकर, अर्थात आपल्या लाडक्या लता दीदी. आनंद घन या नावानी संगीत दिलं आणि याला कारण होतं भालजी पेंढारकरांचं. भालजी पेंढारकरांनी लता दीदींना खूप मोठा पाठिंबा दिला आणि त्यांना सांगितलं, तुला जर कुठे भीती वाटत असेल तुझ्या नावाला धक्का पोहोचण्याची, तर तुझं नाव सगळ्यासमोर इतक्यात घेऊ नकोस आणि प्रयोग म्हणून आनंद घन नावानं संगीत द्यायला सुरुवात कर. आणि हा सल्ला भालजी पेंढारकरांनी दिला आणि लता दीदींनी तो लगेचच ऐकला. पण या नावाप्रमाणेच आपल्याला आनंदाचा घन म्हणजे खूप आनंद त्यांच्या संगीतातून मिळतो. हो ना, साधी माणसं ही कथा तुम्हाला आठवली असेल तर कुटुंब आणि परंपरा याची महती सांगणारी होती आणि लताबाईंच्या संगीतातून सुद्धा ही गोष्ट आपल्यापर्यंत तितकीच उत्तमरित्या पोहोचली. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच, पण राज्य पुरस्काराबरोबरच आनंद घन यांना सर्वोत्तम संगीतकार तसंच लताबाईंना सर्वोत्तम पार्श्वगायनाचा पुरस्कारही मिळाला. म्हणजे लता दीदींमुळे सिनेमाला दोन पुरस्कार मिळाले. 1969 मध्ये आलेल्या तांबडी मातीच्या गाण्यानं सुद्धा कमालच केली. एकापेक्षा एक सर्वच गाणी आत होती. लता मंगेशकर यांच्याबद्दल काहीही बोलावं सांगावं तितकी मी खरंच मोठी नाहीये. म्हणजे गायिका म्हणून त्या मोठ्या आहेतच, संगीतकार म्हणूनही त्यांनी आनंद घन या नावानं दिलेलं योगदान खूप मोठं आहे. आनंद घन या नावानं संगीतकार म्हणून केलेला छोटासा पण प्रतिभावान प्रवास सुद्धा आपल्यासाठी आयुष्यभरासाठी तो अविस्मरणीय आहे. चालीमधली विविधता आणि प्रत्येक गाण्यातली मधुरता हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य होतं असं म्हणता येईल. लता मंगेशकरांनी संगीतकार म्हणून 5 सिनेमांना आतापर्यंत संगीत दिलं. यातलं प्रत्येक गाणं कमालीच्या गोडव्यांनी भरलंय. चला तर मग पुन्हा एकदा आपल्या काळजाच्या कोपऱ्यात जी गाणी विसावली आहेत ना, त्या गाण्यांना पुन्हा एकदा ऐकूयात. आणि जो तो नॉस्टॅल्जिया असतो ना जुन्या गाण्यांचा, तो पुन्हा एकदा अनुभवूयात. घेऊन येते पुढचं गाणं मोहित्यांची मंजुळा या सिनेमातलं. हे गाणं आहे
1: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला.
0: आतापर्यंत या गाण्याची बरीच रिमिक्स वर्जन तुम्ही ऐकले, पण जुनं ते सोनं का म्हणतात हे पुन्हा एकदा अनुभवूयात. जगदीश खेबुडकरांचे शब्द, आनंद घन म्हणजेच लता दीदींचं म्युझिक, येते क्लासिक रेडिओ शो मधून तुमच्या भेटीला. हे सुपर हिट गाणं.

आपण एक आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत. लता दिदींची अप्रतिम मराठी गाणी आपण ऐकतोय. वारा गाई गाणे हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. संसार या फिल्म मधलं हे गाणं होतं. हृदयनाथ मंगेशकरांचं हे संगीत होतं तर जगदीश खेबुडकरांचे हे शब्द होते. आणि ही गाणी जी काही फिलिंग्स आपल्याला देऊन जातात ना त्याबद्दल काही बोलायलाच नको. लता दिदींचं पुढचं गाणं मी तुमच्या भेटीला आली आहे घेऊन. हे गाणंही अत्यंत सुंदर आहे. पण तुम्हाला माहितीये का, गाण्याप्रमाणेच लटपट लटपट सुरुवातीला त्यांचं करिअर होतं. अत्यंत वाईट परिस्थितीतून स्वतः त्या जिद्दीनं उभ्या राहिल्या आणि मंगेशकर घराण्याला त्यांनी पुढे नेलंय. लता दिदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929. खूप कमी लोकांना माहिती असलेली गोष्ट आहे म्हणजे त्यांचं पाळण्यातलं नाव हे हृदया होतं. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे त्या काळातले मराठी संगीत नाट्यसृष्टीतले अतिशय प्रसिद्ध नायक नट होते. मंगेशकर कुटुंबियाचं मूळ आडनाव सुद्धा हर्डीकर होतं. पण ते मूळचे गोव्यातल्या मंगेश इथे राहत असल्यामुळं पुढे मंगेशकर हे आडनाव त्यांनी लावायला सुरुवात केली. लता दिदींच्या आईचं नाव शुद्धमती होतं पण सगळेचजण त्यांना लाडानं माई म्हणायचे. लता दिदी या दीनानाथांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या. दीनानाथ आणि माईंना लता, आशा, उषा, मीना अशा चार मुली आणि हृदयनाथ हा मुलगा अशी पाच अपत्ये होती. पुढे दीनानाथांप्रमाणेच सर्वांनी संगीत क्षेत्रात खूप नावलौकिक मिळवलं हे मी सांगण्याची गरज नाहीये. मंगेशकर घराण्याविषयी बोलण्याइतकी मी खरंच मोठी नाहीये. पण लता दिदींना मिळालेले पहिले गुरु म्हणजे त्यांचे खुद्द वडील पंडित दीनानाथ मंगेशकर. त्यामुळं वयाच्या 5व्या वर्षापासून दिदींनी वडिलांच्या संगीत नाटकात बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. लता दिदी अवघ्या 13 वर्षाच्या असतानाच म्हणजेच 1942 साली पंडित दीनानाथ मंगेशकरांचं हृदयविकारानं निधन झालं आणि घरची परिस्थिती हालाकीची होती. त्यातच दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना तसं काहीसं झालं. माई आणि आपली चार भावंड यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी दिदींवर येऊन पडली आणि ती लता दिदींनी सक्षमरित्या पेली. अत्यंत कठीण काळात आपल्या परिवाराची काळजी घेतली आणि सुरुवातीला अनेक सिनेमांमध्ये अभिनय केला. आणि लता मंगेशकर कशा बनल्या सांगणार आहे थोड्याच वेळात. त्याआधी ऐकूयात पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगती सोबत.

वेलकम बॅक. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण जाणून घेतोय लता दिदी यांचा प्रवास. बघा ना, लता मंगेशकर किंवा लता दिदी असं म्हटलं की त्यांची एक छबी आपल्या डोळ्यासमोर येते. स्वच्छ पांढरी साडी, दोन लांब वेण्या, दोन्ही खांद्यावरून पूर्ण अंगभर घेतलेला पदर, विनम्र अत्यंत नाजूक बोलणं आणि त्यांचं निरागस हास्य, आय हाय, म्हणजे भारतीय संस्कृतीचं चालतं बोलतं प्रतीक म्हणजे लता दिदी म्हणता येईल. कारण त्यांचं प्रतिबिंब प्रत्येकाच्या मनात उमटतं त्यांना पाहिल्यानंतर. त्यांचा दैवी आवाज, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ना, पण इतके मान सन्मान ऐश्वर त्यांच्यासह सतत प्रसिद्धीच्या झोतात असून सुद्धा स्वतः लता दिदी अत्यंत साध्या आहेत हे त्यांच्याकडे बघून समजतं. पण लता दिदींची गाण्याची सुरुवात कशी झाली तर वसंत जोगळेकरांच्या किती हसाल या 1942 सालच्या सिनेमातलं नाचूया गडे खेळू मनी हाऊस भारी हे सदाशिव नेवरेकरांनी संगीतबद्ध केलं मराठी गाणं गाऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला खरी सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी स्वतः भूमिका केलेली पहिली मंगळा गौर हा सिनेमाही रिलीज झाला. या सिनेमातही त्यांनी गाणी गायली आहेत. 1945 साली मास्टर विनायक यांच्याबरोबर मंगेशकर कुटुंबीय मुंबईत आलं. लता दिदींचं अर्धवट राहिलेलं म्युझिकचं जे काही शिक्षण होतं ते पुढे सुरू ठेवण्याची संधी त्यांना या निमित्तानं मिळाली. उस्ताद अमानत अली खा भेंडी बाजार यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि इथेच त्यांचा हिंदी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश झाला. वसंत जोगळेकर 1946 सालच्या आपकी सेवा में हिंदी सिनेमात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या पा लागूकर जोरी हे पहिलं गीत लता दिदींनी गायलं. एक एक सिनेमात गाणी म्हणता म्हणता दिदींनी आपलं संगीत सुरू ठेवलं आणि त्यानंतर जी काही तालीम त्यांना मिळाली की आय हाय हाय की आवाज आहे. आणि त्यामुळं लता दिदींची इतकी गाणी आपल्या भेटीला आली. बऱ्याच बिकट वाटेमधून लता दिदींचं एक एक पाऊल पुढे पडत चाललं होतं. याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगत सोबत, ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे. आज आपण बोलतोय आपल्या लाडक्या लता दीदींबद्दल आणि त्यांचीच गाणी आज आपण ऐकतोय आणि जुन्या आठवणीत आपण हरवून जातोय. आणि हा आणि हा जो काही नॉस्टॅल्जी आहे या आठवणीत रमण्याचा हा जो काही प्रवास आहे हे सगळंच एन्जॉय करतोय, नाही का? लता दीदींबद्दल मी मगाशी सांगितलं की अत्यंत बिकट परिस्थितीतून त्या स्वतःच्या जोरावरती मोठ्या झाल्या. त्या 13 वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली होती. त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं, पण कसं आहे ना, शिक्षण घेणं वेगळं, त्यानंतर संधी मिळत जाणं खूप अवघड असतं. त्या काळी हिंदी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश मिळवणं, आपली जागा निर्माण करणं हे इतकं सोपं नव्हतं. त्या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिंदी संगीतात नूरजहाँ, शमशाद बेगम, जोहराबाई अंबालीवाले यांच्यासारख्या गायिकांच्या जड आवाजाची किंवा अनुनासिक आवाजाची मोहिनी भारतीयांवरती पडली होती. त्यामुळं त्या काळातल्या मोठ्या निर्मात्यांना सुरुवातीला लता दीदींचा आवाज अतिशय बारीक वाटला, काहींनी तो नाकारला सुद्धा. पण त्या काळातील सुप्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर

गाणं लोकप्रिय झालं आणि त्यानंतर दीदींनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. सो दीदींचा हा प्रवास असा सुरू राहिला, मात्र साधेपणा दीदींनी कधीच विसरला नाही. चला याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून, ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. वेलकम बॅक. लता दिदींची अप्रतिम गाणी आज आपण ऐकतोय, त्यांच्या आठवणींना उजाळा देतोय. लता दिदींबद्दल मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की इतकी त्यांची खडतर परिस्थिती होती, मात्र स्वतःवरच्या स्वप्नांवर जर का विश्वास असेल, मेहनत घ्यायची तयारी असेल, तर आपण आयुष्यात काहीही अचीव करू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लता मंगेशकर. खरं तर त्यांच्या उत्कर्षाचा जो काही काळ आहे ना, तो 1950 नंतर सुरू झाला. त्यांची सगळी गाणी एका मागून एक हिट होत गेली आणि जवळपास प्रत्येक संगीतकाराकडे दिदी त्या वेळेला गात होत्या. त्या काळातले सुप्रसिद्ध संगीतकारांकडे लता दिदींनी गायलेली प्रसिद्ध गाण्यांची यादी करायची म्हटलं तर ती खूप अवघड आहे. म्हणजे आपल्याला खरंच प्रश्न पडेल की हे गाणं जास्त बेटर आहे की मग ते, कारण इतकी शेकडो गाणी दिदींनी त्या काळात जवळजवळ इतक्या संगीतकारांकडून गायली आहेत की त्यांची लिस्ट बनवणं म्हणजे महामुश्किलीचं काम. पण लता दिदींनी बदललेली एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. संगीतकार सलील चौधरी यांनी मधुमती सिनेमासाठी एक स्वरबद्ध केलेलं गाणं होतं, आजारे परदेसी. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळालं आणि त्यानंतर पुढची सतत 10 वर्ष लता दिदींना फिल्मफेअरचं बेस्ट सिंगर अवॉर्ड मिळत गेलं. नंतर मात्र इतर गायकांना संधी मिळावी म्हणून स्वतःहून अवॉर्ड घेण्याचं लता दिदींनी थांबवलं. यातून लता दिदींचा स्वभाव दिसतो, कारण आत्ताचा जमाना असं आहे की गाता येतंय म्हणून मग संगीतकारही व्हावं, संगीत देता येतं मग एखादं गाणं आपण गावं, हा सध्याचा आपल्याला ट्रेंड दिसून येतोय. पण लता दिदींनी आनंद घन या नावाने संगीत दिग्दर्शनात जेव्हा स्वतःला आजमावत होत्या तेव्हा निसंशयी कलाकाराविषयीची निष्ठा होतीच, पण संगीत विषयाची एक मोठी जाण होती, चिंतन होतं. आणि म्हणूनच लताबाईंचा पार्श्वगायिका म्हणून लागणारा आवाज जितका उच्च प्रतीचा आहे तितकाच त्यांनी आनंद घन म्हणून दिलेलं संगीत सुद्धा खूप मोठं आहे. याच नोटवरती त्यांनीच संगीतबद्ध केलेलं पुढचं गाणं घेऊन येते आपल्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत। आज लता दीदींनी गायलेली आणि लता दीदींनी आनंद घन या नावाने संगीतबद्ध केलेली गाणी आपण ऐकतोय। मगाशीच मी म्हटलं की आजकालचा ट्रेंड असा आहे की जे जे काही करून बघता येतं ते करून बघावं, आणि जमलं तर ठीक आहे, नाहीतर मग प्रयत्न आपण केला याचं समाधान मिळतं। पण लता दीदींनी आनंद घन या नावाने संगीत देण्याचा जो हा प्रयोग केला तो अत्यंत वाखणण्याजोगा होता। त्या योग्यतेच्या लता दीदी मुळात होत्या की त्यांचा प्रयोग सुद्धा लोक डोक्यावर उचलून घेतील। त्यांनी संगीतबद्ध केलेली प्रत्येक गाणं सुद्धा आजही आपल्याला आठवणीत आहे। आजही आपण ते गुणगुणतो आणि ते पुन्हा पुन्हा लूप वरती ऐकावं अशी गाणी आपल्याला वाटतात। पण लता दीदी या खूप मोठ्या डिझायनर मेकर देखील मला वाटतात। प्लेबॅक सिंगरला त्या काळात रॉयलिटी तर सोडाच, पण मानधन सुद्धा धड मिळत नव्हतं। पण या परिस्थितीशी झगडत नेटाने प्रयत्न करत लता दीदींनी या क्षेत्रात सातत्यानं आणि धैर्यानं ही गोष्ट इन्सिस्ट केली। पार्श्वगायकाचा पार्श्वगायिकेचा उल्लेखही सिनेमांच्या नामोलिखित आला पाहिजे असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं। केवळ मुख्य नायिकेला श्रेया नामावलीत नाव असे, लता दीदींनी आपल्या कलेद्वारे आणि आपल्या खंबीर भूमिकेद्वारे ही सुद्धा पद्धत बदलली, आणि सिनेमा संपताना किंवा सिनेमा सुरू होताना जी नामावली येते त्यांच्यात सुद्धा पार्श्वगायक पार्श्वगायिकेच्या नावाचा उल्लेख करण्याचा पायखंडा पडला। याचं संपूर्ण श्रेय मला असं वाटतं लता दीदींना गेलंच पाहिजे। रॉयलिटीचा विषय असू दे किंवा मग स्वतःचं नाव पुढे आणण्याचा विषय असू दे, लता दीदींनी काहीही डिझाईन जे खंबीरपणे घेतलेली आहे ज्यामुळे त्यांनी त्यांचा इतर संगीतात काम करणाऱ्या लोकांनाही फायदा करून दिलेला आहे। अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आला आहे, आणि त्यांचा आढावा घेणं किंवा एकूणच लता दीदींच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा मुळात अत्यंत अवघड काम आहे। म्हणजे मी आजवर जितके एपिसोड मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे ना, त्यातला सगळ्यात चॅलेंजिंग एपिसोड हा लता दीदींचा होता। की यांच्याबद्दल काय सांगू, किती सांगू, आणि एका एपिसोड मध्ये त्यांच्याविषयी काय काय बोलू, आणि तुम्हाला किती गाणी ऐकू, हाच प्रश्न मला पडला होता। पण खूप मला मजा आली आहे त्यांची ही गाणी ऐकून आणि त्यांच्या आयुष्यातील हे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवून। त्यांची ही हजारो गाणी सुरांच्या साह्यानं मागितल्यानं पसायदान, शिवरायांची सावरकृत आरती पुढच्या अनेक मराठी पिढ्या ह्या ऐकणार आहेत, आणि त्यांचं हे मेरे वतन के लोगो हे गीत ऐकून हजार वर्षानंतरचा भारतीय माणूस सुद्धा भारावून जाणार आहे। हीच या आवाजाची जादू आहे। इतका मान सन्मान, इतकी प्रसिद्धी मिळून सुद्धा अत्यंत डाऊन टू अर्थ आणि अत्यंत साध्या असणाऱ्या लता दीदींना रेडिओ तेरणाचा मानाचा मुजरा।

वेळ झाली आहे आता तुम्हाला टाटा बाय बाय म्हणण्याची, पण दरवेळी एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की सांगा मेसेज करून. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. कारण अशी बरीच माणसं आपल्या आजूबाजूला बघतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाही, पण क्लासिक रेडिओ शो मध्ये मराठीतली अशी सदाबहार गाणी घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुमच्या भेटीला. त्यामुळं व्हॉट्सअप करून नक्की सांगा. मी आरजे प्रगती इथेच थांबते, पुन्हा भेटूयात नवीन एपिसोड मध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ओम नमः शिवाय। सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात। मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये। थोडासा आवाज आणखीन देखील चेंज नाही झालाय, पण थोडंसं बरं वाटतंय। थोडीशी सर्दी आहे त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येऊ शकतो। तर सर्वांना श्रावणीच्या दुसऱ्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करूयात। अगदी छान अशा गीतांनी सर्वच आजचा दिवस जो आहे तो सर्वजण खूप मनापासून पाळतात, कारण की श्रावणी सोमवार म्हटलं की महादेवाचा उपवास येतो आणि आपले बरेचसे श्रोते जे आहेत ते महादेवाचे भक्त देखील आहेत ज्यांना गीत ऐकायचं असतं। आणि त्यामुळे सर्व श्रोत्यांना पहिल्यांदा तर श्रावणी सोमवारच्या या दुसऱ्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। काही ठिकाणी यात्रा देखील आता पाहायला भेटते आपल्या, जसं आपण पाहतो की रामलिंगमध्ये सध्या यात्रा सुरू आहे। तसंच अगदी कॉलेजच्या थोड्याशा अंतरावरती, 7 किलोमीटरच्या अंतरावरती असते आय थिंक सो, वडगाव सिद्धेश्वर म्हणून गाव आहे, तिथे देखील खूप छान अशी छोटीशी यात्रा भरते। ते देखील पुरातन मंदिर आहे, खूप छान तिथलं देखील मंदिर आहे। आणि असंच जास्त आयकॉनिक म्हटलं तर आता सध्या तर माझ्याजवळ रामलिंग, जिथे पर्यटन स्थळ म्हणून देखील आपण पाहू शकतो त्याला, जिथे आता खूप गर्दी पाहायला भेटते, तिथे माकडं खूप आहेत। आता सध्या आपण पाहू शकता धबधबा देखील वाहत आहे आणि बरेच जण या सोमवारी किंवा शनिवारी सुट्टी असेल त्या दिवशी रामलिंगला भरपूर गर्दी करतात। तसंच आता सिद्धेश्वर वडगाव इथे देखील गर्दी पाहायला भेटते। नंतर सिद्धेश्वर आहे सोलापूरची, तिथे इथे देखील हे प्राचीन पुरातन असलेलं मंदिर आहे जे सोलापूरमध्ये आहे, तिथे देखील आता खूप छान अशी यात्रा भरलेली असते। अगदी तिथे देखील इतकी सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी खूप सुंदर मंदिर आता झालेलं तयार आहे सोलापूरमध्ये। मी जेव्हा माझ्या आत्तीकडे जाते तेव्हा हमकास धावती भेट का होईना, पण मी देवाला जाऊन येते सिद्धेश्वरला। तर अशा या सिद्धेश्वरांची म्हणजे त्यांची बरीचशी नावं आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, प्रत्येकाला तर जाणं होत नाही, पण आपण मनोभावनेनी घरातून देखील देवाला हाक मारली तर तो तितकाच आपल्याला प्रसन्न होतो आणि तितकेच आपण काय म्हणतो की समाधानी देखील होतो। तर अशा सोमवारी आणि आज पांडुरंगाची पुत्रदा एकादशी देखील आहे, तर योगा योगा आहे हा देखील खूप छान। तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला या सुंदर शगीतानी।

चला सुंदर अशा गीताने सुरुवात. भक्तिमय वातावरण सध्या सोमवार म्हटलं की हा जो माहोल असतो भक्तीचा माहोल असतो आणि त्याच गीताने आजच्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात केली आहे. पुढची फरमाईश देखील असंच एक महादेवाचं गीत आहे जे खूप लोकप्रिय आहे. ते गीत ऐकायचं आहे मुक्काम पोस्ट दारफळ तालुका माढा सखी सहेली ग्रुप. आज सोमवार आहे आणि एकादशी पण, त्यामुळे आम्हाला एक गीत ऐकायचं आहे. तर सर्व मैत्रिणींना हे गाणं ऐकायचं आहे. आणि आज प्रमिलाताई बारबोले यांचा बर्थडे आहे तर ताईंना विश यू मेनी मेनी हॅपी टर्न्स ऑफ द डे करते. रेडिओ तेरणाकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आज त्यांना हेच गीत, आज सोमवार असतो, त्यांचं देखील खूप जे भक्ती जी आहे त्यांची ती महादेवावरती आहे असं त्यांनी मला भेटल्यानंतर त्या दिवशी सांगितलं होतं दारफळमध्ये गेल्यानंतर. तर आपल्या सखी सहेली ग्रुप पिंकुताई आमच्या मैत्रिणीस न तुम्हाला भेटून खूप आनंद झाला असं म्हणतात. पिंकुताई नाही आहे माझे प्रगतीताई आहे, इट्स ओके. तर ते म्हणतात अगदी आम्ही शेतातून तुम्हाला भेटण्यासाठी आलो, तुमची तब्येत खूपच नाजूक आहे, आमचं दारफळ कसं वाटलं, तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या. आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी एक गाणं आज एकादशी पण आहे आणि सोमवार पण आहे म्हणून लावा म्हणतात. तर नक्कीच सर्वच जणींना मला भेटून खूप छान वाटलं. त्यांचं प्रेम मला त्यांच्या डोळ्यात दिसत होतं, त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून जाणवत होतं की त्या माझ्या किती काळजी करतात. परत प्रेम किती त्यांचं भरून आलं होतं माझ्या बाबतीत, किती त्यांनी अट्टहास केला मला भेटण्यासाठी. अगदी शेतातून धावत पळत येऊन त्या मला भेटत होत्या सगळ्याच जणी. आणि उशीर जरी झाला होता तरी पण तुम्ही सांगितलं नाही, तुम्ही सांगितलं नाही असं सगळेजणी म्हणत होते. आणि शेवटपर्यंत एक ओढा जो होता त्यांचा मला भेटण्याचा तो खूप होता आणि ते भेटून मला खरंच खूप छान वाटलं होतं दारफळमध्ये जाऊन. तर थँक्यू सो मच, हे प्रेम तुमचं असंच राहू द्यात. आणि दारफळ खरं तर जेवढं मी याला पाहते आलं तेवढं मला खूप सुंदर स्वच्छ गाव वाटलं खरं तर सांगायचं. तर हे सांगायचं राहिलं होतं त्या दिवशी अशोक शिंदे सरांना की मला स्वच्छ आणि सुंदर गाव वाटलं सर दारफळ जेवढं मला पाहण्यात आलं तेवढं. तर असे दारफळचे आपले श्रोते सखी सहेली ग्रुप यांना देखील गीत ऐकायचं आहे. आणि तसेच आपले नियमित श्रोते राक्षी मामा, सुधाकर राक्षे, दीपक राक्षे, ताई राक्षे, वैष्णवी राक्षे, जान्हवी राक्षे, लक्ष्मीकांत राक्षे आज शिंगणापूर्णमध्ये गेलेले आहेत आणि सध्या ते म्हणतात मला देखील गीत ऐकायचं आहे. राक्षी मामा सुलतानपूर राहुलनगर येथून ऐकूयात राक्षी मामा आणि सखी सहेली ग्रुप जे आपले श्रोते आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश. आणि तसंच ग्रुपोळीवरून आपले श्रोते जे आहेत ते म्हणजे सॉरी सोमनाथ चिकणे सर यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे ग्रुपोळी तालुका बार्शी येथून.

सर्वांना आवडतं असं आणि आवडीचं गीत आहे हे जे होतं आत्ताचं आवड तुला बिलाची. तर पुढची फरमाईश, आज जसं की म्हटलं एकादशी आहे, त्यानिमित्त आपल्या श्रोत्यांना गीत ऐकायचं आहे. लक्ष्मण योगा लोंढे, राहणार नळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. प्रगतीदाई, तुम्हाला पण श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारच्या आणि एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रम मस्त चालू आहे. थँक्यू सो मच सर. भीमसेन जोशी यांचा अभंग ऐकायचा आहे, जाता पंढरीसी सुक वाटे जीवा. हे अभंग ऐकायचा आहे सरांना, तर नक्कीच सर. सुंदर असा हा देखील अभंग आहे. आज भक्तिमय वातावरण आहे आणि त्यात योगायोगाने सोमवार, श्रावणी सोमवार आणि एकादशी हा योगायोग आहे, त्यामुळे हे गीत त्यांना ऐकायचं आहे. ऐकवत लक्ष्मण योगा लोंढे, राहणार नळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. थोडासा आवाज चेंज आहे, आणखीन देखील थोडीशी सर्दी आहेच, आणि आवाज तर पूर्ण बदलल्यासारखंच येत असेल तुम्हाला. तर जर तुम्हाला वाटत असेल जर खूपच आवाज येत असेल, चांगला येत नसेल, तर मी कार्यक्रम थांबवते देखील. तसं सांगा मला की बऱ्याच श्रोत्यांना मेसेज करा की आवाज जर चांगला येत नसेल तर मी कार्यक्रम नाही करत. मग आपण उद्या बघूया, जर मला उद्या आणखीन थोडंसं बरं वाटलं की मग उद्याच्याला घेऊया. पण आठवड्याचा पहिला वार असतो आणि सर्वच श्रोते वाट पाहत असतात, म्हणून खरं तर माझा हा 28 असतो सोमवारचा. तर आज स्टार्टपासूनच भक्तिमय असं वातावरण झालं आणि

डॉन, कुर्बानी, मुकद्दर का सिकंदर अशा भरपूर चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. जंजीर, धर्मात्मा, उपकार आणि आपले नियमित श्रोते जे मला हे सांगत असतात माहिती ते म्हणजे अमित नारायण लोंढे, वारणानगर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथून. तर थँक्यू सो मच सर. कल्याणजी सरांचं देखील आपण गाणी ऐकूयात. आपल्याला जर कल्याणजी आनंदजी या संगीतकारांचं कोणतं गीत ऐकायचं असेल तर नक्कीच आज तुम्ही मला सांगू शकता 9970 500 900 या क्रमांकावरती. तर पुढची फरमाईश घेते, जे रागवतात हक्कानी मेसेज करतात असे आपले श्रोते सुनील रोडी, अंतरवाली सराटी, तालुका अंबड, जिल्हा जालना येथून. तर त्यांना गीत ऐकायचं आहे किशोरांच्या आवाजातील खूप सुंदर असं गीत. मित्रासाठी गाणं आहे, मित्र रागावून चाललेला असतो आणि तेव्हा बिग बी हे गाणं म्हणतात आणि खूप सुंदर असं गाणं आहे. तर किशोरांच्या आवाजातील गीत, राजेश रोशन यांचं म्युझिक, अंजन यांचं गीत, आनंद घेऊयात या सुंदरशा याराना चित्रपटातील गीताचा. ऐकूयात सुनील रोडी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आता जाऊयात शाळेतील आठवणींकडे. आता म्हणाल का, तर पुढचं गीत तसंच आहे. चित्रपट आलाय क्रांती ज्योती विद्यालय. बऱ्याच जणींनी हा चित्रपट पाहिला असेल, काही जणींनी पाहिला नसेल, पण खरंच आवर्जून पाहण्यासारखा चित्रपट आहे. तर आज बऱ्याच दिवसानंतर आपले श्रोते आहेत ते, खरं तर आणि मुख्याध्यापक आहेत ते, आणि रेडिओ तरणाचा आनंद घेतात ते. आणि आज खूप महिन्यानंतर त्यांनी फरमाईश पाठवली आहे. बरं सर आहेत ते म्हणतात FM तेरणा परिवाराला मनपूर्वक नमस्कार. नमस्कार सर, मी श्री विजयकुमार गुरु.

पंचायत देशमारे, जिल्हा परिषद प्रशाला मुरुम या शाळेत मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. आज दैनिक एकमत 35व्या वर्धापन दिनानिमित्त एकमत परिवाराच्या वतीनं शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल धाराशिव येथे मान्यवरांच्या शुभहस्ते दुपारी 3 वाजता सत्कार आर्यन फंक्शन हॉल सांजा रोड होत आहे. सांजा रोडला. ओके सर, कॉंग्रॅच्युलेशन सर. कामातून येणारा तणाव रिलॅक्स करणे, ताणतणावातून रिलॅक्स करणे, मनाला पुन्हा उभारी देणं आणि ऊर्जा निर्माण करण्याचे काम FM तेरणा करत असतं. थँक्यू सो मच सर. खूप सुंदर असे कार्यक्रम आणि सुंदर सुंदर जुनी आठवणीतली गाणी आपण लावता, अतिशय सुंदर असे कार्यक्रम सुद्धा करता. माझी शाळा, जिल्हा परिषद प्रशाला मुरुम ही निजामकालीन शाळा असून अतिशय जुनी शाळा आहे. चालू काळातल्या जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी असलेला संघर्ष, मराठी सेमी CBSE ICSE असलेली चढाओढ आणि त्यातून जिल्हा परिषदची शाळा टिकवणं ही झालेली मोठी कसरत आहे. काम करताना असंख्य अडचणी येतात. शाळा उभी ठेवणं, टिकवून ठेवणं, पटसंख्या टिकवून ठेवणं अतिशय आव्हानात्मक असतं. तरीही पालकांचे सहकार्य तसेच मुरुम नगरवासीय शिक्षणप्रेमी नागरिक, माझ्या शाळेतील कुशल शिक्षक आणि तांडेवाड्या वस्तीतून येणारे विद्यार्थी, अधिकारी पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद प्रशाला मुरुम अतिशय जोमाने उभी आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती सर्वांच्या अनमोल सहकार्यातून या शाळेला त्यांनी उभं केलं आहे. मी या शाळेचा विद्यार्थी आहे आणि याच शाळेत प्राथमिक, माध्यमिक आणि पुन्हा मुख्याध्यापक या पदावर आहे. त्या माझ्या सरांनी तिथंच विद्यार्थी होते आणि तिथेच सर मुख्याध्यापक झाले. खूप छान सर. आणि शाळेसाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा माझ्या टीमचा मानस आहे. यासाठी माझ्या हायस्कूल छान सर. आणि शाळेसाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा माझ्या टीमचा मानस आहे. यासाठी माझ्या हायस्कूल टीमचे खूप मोठं योगदान आहे. शाळा व्यवस्थापन समितीने अनमोल असं खूप मोठं योगदान आहे. माझ्या याच शाळेसाठी साजेसं गीत त्यांनी पाठवलंय. तर खूप छान सर. आणि खरंच तुमचे खूप कॉंग्रॅट्स करावं असं वाटतंय की तुम्ही एवढं सगळं तुमची निजामकालीन शाळा टिकून आतापर्यंत ठेवलेली आहे आणि तिथे सर्व तुमचे सहकारी जे आहे ते तुम्हाला खूप छान मदत करत आहेत. असंच एकत्रित राहून तुम्ही काम करा आणि ही शाळेला खूप सारे शुभेच्छा. आज तुमचं उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तुमचा सत्कार देखील होणार आहे, त्याबद्दल देखील सर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच की तुम्ही रेडिओ त्यांना ऐकता, सर्व कार्यक्रम ऐकता आणि तुम्ही त्याच्यावरती प्रेम देखील करता. तर आज असंच एक सुंदर साजेसं गाणं शाळेसाठी त्यांनी पाठवलंय, नक्कीच आनंद घेऊयात. ऐकवात जपले जिल्हा परिषद प्रशाला मुरुम या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर असणारे आपले सर विजयकुमार गुरुनाथ देशमाने सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

सुंदर गाणं होतं की नाही, शाळेची आठवण आली की नाही, नक्कीच सांगा मला 9970509 क्रमांकावरती. तर आज कोणाचा बर्थडे माहिती? आणखीन आज 24 ऑगस्ट आहे. बापरे, ज्यांनी प्रमुख चित्रपट केलेत, लघुपट केलेत, पिस्तुल्या, फँड्री, सैराट, नाळ, झुंज, घर बंदूक, बिर्याणी आणि अशा या मोठ्या माणसाचा आज बर्थडे विसरले मी, बाप रे. तर नागराज पोपटराव मंजुळे हे नाव आपल्या सर्वांनाच माहीत आहे, म्हणजेच नागराज अण्णा ज्यांना आपण म्हणतो. दिग्दर्शक, पटकथा, लेखक, अभिनेते आणि मराठी कवी देखील ते आहेत. यांचा आज बर्थडे आहे. विशू मेनी मेनी हॅपी डेज ऑफ द डे नागराज सर. खूप छान वाटलं. आणि प्रमुख पाहता म्हटलं तर आपल्या गावाकडचेच आहेत ते, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावात त्यांचा जन्म झालेला आहे. आणि सर्वांनाच माहिती आहे, सामाजिक विषयांवरती आधारित कलाकृतींसाठी ते ओळखले जातात. आणि त्यांचं शिक्षण झालं आहे ते त्यांनी पुण्यामध्ये पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यात MA आणि MPhil केलेलं आहे. अहमदनगरच्या महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन शिक्षण घेतलं. सुरुवातीच्या काळात त्यांनी सिक्युरिटी गार्ड आणि इतर छोटी मोठी देखील कामं केलेली आहेत. तर त्यांची खरं तर ओळख आपल्याला सुरुवात झाली होती पिस्तुल आल्या होत्या, पण एवढा काही लघुपट आपल्या लक्षात राहिला नसेल, पण त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पिस्तुल देखील पाहण्यासारखा लघुपट आहे, खूप सुंदर आहे. परत जसं की आयकॉनिक राहिला तो म्हणजे फँड्री. जब्या हा कोणाच्याही डोक्यातून आजपर्यंत गेलेला नाहीये. पहिला चित्रपट आणि दिग्दर्शकीय पहिल्याच वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला. तो दगड जो मारलेला आहे शेवटचा जब्यानी, तो का मारलाय हे सर्वांना नंतर समजलं. परत आला सैराट, दुसरा चित्रपट, मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा आणि ऐतिहासिक यश मिळवणारा चित्रपट. नंतर लघुपट केला त्यांनी पावसाचा निबंध, हा देखील छान चित्रपट लघुपट आहे. नाळ, जो सर्वच लहान मुलांशी कनेक्टेड असा नाळ चित्रपट त्यांनी केला, स्वतः निर्माता आणि अभिनय देखील त्यांनी त्यात केलाय. झुंड हा बेबी यांच्यासोबत करून घेतलेला चित्रपट, हिंदी चित्रपट आहे, तो देखील तेवढाच सुंदर प्रकारे त्यांनी केलेला आहे. परत आला घर बंदूक बिर्याणी, सुंदर चित्रपट हा देखील, तेवढंच आला नाही पण मोस्ट फेवरेटेबल माझा देखील चित्रपट राहिला. एक वेगळी आयकॉनिक असले भारी ते दिसतात, त्याच्यात एक पोलिसाची भूमिका त्यांनी केली आहे. पण मला वाटतं जर नागराज मंजुळे पोलीस झाले असतील, सेम त्याच्यामध्ये जे त्यांनी ऍक्टिंग केलं तसेच ते मला आवडतात. माहिती इतके सुंदर ते दिसतात त्या वेशभूषेमध्ये, खूप सुंदर असा अभिनय त्यांनी त्याच्यात केलेला आहे. आणि त्यांचा उन्हाच्या कटाविरुद्ध हा कविता संग्रह देखील प्रसिद्ध आहे. आणि पाहता गेलं तर त्यांच्या विशिष्ट चित्रपटांची माहिती आणि विशेष पुरस्कार त्यांना दिलेले आहेत. असे नागराजांना आणि त्यांचा आज बर्थडे, विशू मेनी मेनी हॅपी डेज ऑफ द डे नागराजांना. तर नागराज मंजुळे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी देखील आणि जे त्यांच्या प्रोजेक्ट येतील अशा सर्वच प्रोजेक्टला त्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि ऐकूयात त्यांच्यासाठी हे सुंदर असं गीत.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच. यानंतरची फरमाईश पूर्ण करूया व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सर, बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश. वैजंती बाला गंगाधर सांडगे, पद्मिन भस्मे, मधुकर क्षीरसागर, हर्ष श्रीकांत गोवर्धन, पूजा हर्षद गोवर्धन, संगीता गोपाळ बुरांडे, नीताजय अपसिंगीकर,

रेशमा राजू उपरे, शिवानी अजय एपसिंगकर, अंकिता तांद्रे, ओंकार अजय एपसिंगकर, योगेश बुरांडे, प्रीतेश गंगाधर सांडगे, योगेश गंगाधर सांडगे, निलेश गंगाधर सांडगे, समर्थ राजू उपरे, तर व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन यांना देखील गीत ऐकायचं आहे ते नागराज मंजुळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर स्वतः देखील ते ॲक्टिंग करतात या चित्रपटामध्ये. जसं मी म्हटलं की पोलिसाची भूमिका त्यांनी या चित्रपटामध्ये केलेली आहे आणि मला तसेच ते फार आवडतात. एकदम डॅशिंगवाल्यांना दिसतात त्याच्यामध्ये. तर ऐकूयात, आनंद घेऊयात घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातील या सुंदर अशा व्हॉट्सअप फरमायशीचा.

घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातील हे गीत होतं. आज नागराज मंजुळे यांचा बर्थडे आणि कल्याणजी यांचा देखील बर्थडे आहे. या दोघांचाही कोणतं गीत आपल्याला ऐकायचं असेल तर आज नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकताय 9970500900 या क्रमांकावरती. यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे सरांचा वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ताई, मी रेडिओ तेरणाचा नियमित श्रोता आहे आणि सोमवार ते सोमवार आवर्जून माझी फरमाईश पाठवत असतो. नागराज मंजुळे सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच फॅन्ड्री चित्रपटातील माझी खास फरमाईश सर ही नाही आहे तुमची फरमाईश, जांभूळ पिकल्या झाडाखाली हे तुम्ही पाठवलंय. आता ही फॅन्ड्रीमधली कशी असेल सर असो, पण योगायोग बघा त्यांनी फॅन्ड्रीमधलंच दिलं होतं गाणं आणि माझ्याकडून पण तेच गाणं प्रसारित झालं. तर नक्कीच तुम्हाला आज मी आशा भोसले यांच्या आवाजातील चैत्र चैत या चित्रपटातील गीत नक्कीच ऐकवते. सोमवार टू सोमवार फरमाईश असते. महेश हेबळे सर किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर येथून ऐकूयात महेश सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाइश पूर्ण करूयात अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज साहेबांच्या आवाजातील गीत 20 साल बाद या चित्रपटातील गीत. सोनाली बारबोले आपले नियमित श्रोता आहेत अकलूज माळशिरस सोलापूर येथून, आणि दिस इज फॉर माय लव असं त्यांनी सांगितलं, म्हणजेच त्यांच्या प्रेमासाठी, ज्यांच्यावरती त्या प्रेम करतात अशा सरांसाठी हे गाणं त्यांनी डेडिकेट केलेलं आहे. तर ऐकूयात सोनाली बारबोले ताईंची व्हॉट्सअप फरमाइश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आर जे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश खूप फरमाईश आल्यात, पण प्लीज जास्त मला आग्रह करू नका, कारण की मला त्रास पण होतोय, त्यामुळे जास्त मला बोलता पण येत नाही आज. तर जेवढ्या फरमाईशी होतील तेवढ्याच मी आज घेऊ इच्छिते, आणि जास्त मोठे मोठे मेसेजेस करू नका, कारण की त्याने काय होतं की जास्त मला बोलताना त्रास होतोय. त्यामुळे जास्तीत जास्त कमी मेसेज करा, आणि प्लीज 3 वाजताबरोबर प्रोग्राम बंद करणार आहे, पण तुम्ही असं म्हणू ना की माझी फरमाईश घेतली नाही, कारण की आज मला त्रास होतोय त्यामुळे जास्त बोलता देखील येत नाहीये. तर पुढची फरमाईश आहे कव्हे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथून शिवराम मस्के शर्मिला मस्के त्यांची. त्यांना आज एक दुजे के लिए या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. तर त्यांना सुंदर असं हे गीत ऐकायचं आहे. तर ऐकूयात आपले जे नियमित श्रोते आहेत शिवराम मस्के सर आणि शर्मिला मस्के त्यांची व्हॉट्सअप फरमाईश.

स्पोर्ट्स फरमाइश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाइश पूर्ण करूयात. बऱ्याच दिवसानंतर फरमाइश पाठवणारे आपले श्रोते सोमनाथ गाडेकर, सौरभ सूरज कंपोस्ट लोंढेवाडी, तलकमाढा, जिल्हा सोलापूर येथून. तर आज त्यांना गीत ऐकायचं आहे जुदाई या चित्रपटातील गीत त्यांना ऐकायचं आहे. तर सर त्या दिवशी काही दिसले नव्हते पण मला दादांच्या कार्यक्रमामध्ये नव्हते आले तुम्ही. तर ऐकवात, बऱ्याच दिवसानंतर त्यांनी फरमाइश पाठवली आपण सोमनाथ दादानी. ऐकवात सोमनाथ गाडेकर सर, सौरभ सूरज कंपोस्ट लोंढेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर यांची व्हॉट्सअप फरमाइश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात गणेश पाटील चाळीसगाव येथून श्रोते आहेत. बरेच दिवस झाले त्यांची फरमाईश घेण्यात नाही आली माझ्याकडून. सॉरी सर, मला तुमचा मेसेज दिसला असेल पण खाली गेला असेल, पण आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. त्यांना माझ्याकडे आवाजातून गाणं देखील ऐकायचं होतं, पण नक्कीच नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा फरमाईश ही द्याल ती नक्कीच माझ्या आवाजातून तुम्हाला ती गाऊन दाखवेन. तर आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. उदित नारायण यांच्या आवाजातील सुपर डुपर हिट ठरलेलं गाणं आहे ते म्हणजे परदेसी, आणि करिश्मा यांचा आवाज आहे राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील. ऐकूयात गणेश पाटील सर चाळीसगाव येथून यांची व्हॉट्सअप फरमाईश.

हाय प्रगतीताई, नमस्ते. मी आपला रेडिओ तेरणावर मनापासून प्रेम करणारा श्रोता विकास लोंढे. मुक्काम पोस्ट हिंगणगाव, तालुका कवठेमका, जिल्हा सांगली. प्रगतीताई, आजची माझी आठवड्यातून एकदा असणारी व्हॉट्सअप फरमायश आहे एका खूपच सुंदर मनाला स्पर्श करणाऱ्या गाण्याची, बेशक तुम मेरी मोहब्बत हो. ताई, हे गाणं ऐकलं की मनात एक वेगळीच प्रेमाची भावना जागी होते, काही नाती शब्दांनी नाही तर मनापासून जपलेल्या भावनांनी.

0: माणसाची ही फरमाइश त्या खास व्यक्तीसाठी जिच्यासाठी मनापासून एकच म्हणावं असं वाटतं, बेशक तुम मेरी मोहब्बत हो। आणि हो प्रगतीताई, एक गोष्ट खास सांगायची आहे ताई, तुमची तब्येत थोडी बिघडली आहे असं वाटतं, खरं मनापासून काळजी वाटली। तुम्ही रोज तुमच्या गोड आवाजातून आम्हा श्रोत्यांना चेहऱ्यावर हसू आणता, आमच्या भावना शब्दात मांडता, पण आता तुम्हीही स्वतःची काळजी घ्या, औषध वेळेवर घ्या, पुरेशी विश्रांती, आणि स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका। तुमचा आवाज ऐकला आम्ही श्रोते रोज वाट पाहू, पण त्यापेक्षा आधी तुम्ही पूर्णपणे ठणठणीत आणि आनंदी असणं महत्त्वाचं आहे। देवाकडे एकच प्रार्थना आहे, प्रगतीताई लवकरात लवकर पूर्ण बरं करा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं गोड हसू पुन्हा तसंच कायम ठेवा। प्रगतीताई, तुमच्या त्या गोड आणि सुंदर आवाजात हे गाणं ऐकण्याची मजाच काही और आहे। धन्यवाद ताई, असंच तुमचा सुंदर आवाजातून आमच्या मनातील भावनात आमच्या खास व्यक्तीपर्यंत आणि सगळ्या श्रोत्यापर्यंत पोहोचवत राहा। आणि हो ताई, आम्हाला तुमचा आवाज खूप आवडतो, पण त्याहून जास्त आम्हाला तुम्ही निरोगी आणि आनंदी पाहायला आवडतं। काळजी घ्या ताई, लवकर बऱ्या व्हा। आपला कायमचा श्रोता विकास लोंढे, धन्यवाद।
1: थँक्यू सो मच विकास सर, एवढे सुंदर तुम्ही मांडणी केलीत व्हॉइसमध्ये, आणि काळजी करतात ते। तसेच आपले अरुणाचल प्रदेशातून जे श्रोते आहेत ते देखील तसंच म्हणतात की मॅडम, तुम्ही तुमचा आवाज आम्हाला ऐकायचा असतो, फक्त तुम्ही पाहिजे असता आम्हाला, पण स्वतःची काळजी देखील तेवढंच घेणं गरजेचं आहे जसं सांगतात। नक्कीच लवकरात लवकर बरी होईल आणि तुमच्या समवेत नक्कीच पुन्हा एकदा तो आवाज घेऊन परत येईल। तर ऐकूयात विकास दादांची व्हॉट्सअप फॉर मॅश।

यानंतरची यानंतरची फरमाईश आहे सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाईश असते अशा सुनील जाधव सर औसा येथून आपले नियमित श्रोते आहेत. तर आता सरांचा मेसेज. हा सर म्हणतात सोमवार टू सोमवार आज फरमाईश असते आणि फिल्म हिफाजत या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर सुनील जाधव पाटील गल्ली औसा जिल्हा लातूर येथून मित्र काकासाहेब जाधव नागेश माडजे विजय पनसोडे योगेश यादव खलू बागवान यांना गीत ऐकायचं आहे. तर जसं मी म्हटलं की ते खूप मोठे फॅन आहेत माधुरी दीक्षित यांचे तर त्यांची वेगवेगळी गीतं पाठवत असतात. तर आज देखील त्यांनी हिफाजत या चित्रपटातील गीत पाठवलंय. ऐकवत सुनील जाधव सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

नमस्कार, मी कवितून कुबेर मस्के, नागराजांना मंजुळे, कल्याण जानंजी, प्रमिलताई बारबुले,

0: प्रत्येकांना हे वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद नेहमीच येत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना करतो. तेव्हा मित्रांनो, ऐकत राहा रेडिओ ध्यानाचं एक लोकप्रिय असं प्रसारण आर जे प्रगती गीतसोबत. मी कवितून कुबेर म्हस्के, धन्यवाद.
1: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आर जे प्रगती आहेच आणि कुबेर सर थँक्यू सो मच तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल. तर यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. आपले नियमित श्रोते आहेत, आज खूप श्रोत्यांच्या मला फरमाईशी घ्यायच्या राहिलेत कारण की माझा तब्येत बरी नाही आहे. तरी देखील फरमाईशीचा कार्यक्रम का घेतला कारण की आपले श्रोते हे वाट पाहतात म्हणून. आज आवाज थोडासा खूपच खराब असेल असं मला तर वाटतंय, मला तर स्वतःहून वाटते. तरी देखील आपल्या सिस्टीममधून छान आवाज येत असेल तरी देखील थोडासा. तर पुढची फरमाईश आहे, बऱ्याच दिवस झाला मेसेज करतो मॅडम पण काही तुम्ही गाणं घेत नाही असं म्हणतात. तर आम्ही मका पिकासाठी पाणी देत आहोत, तर मोबाईल चालू आहे, कंटिन्यू आम्ही रेडिओ त्यांना ऐकत असतो. सचिन परदेशी, मुक्काम पोस्ट कोरेगाव तर्का कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथून. तर आमच्याकडे पण लक्ष द्या म्हणतात, तर नक्कीच सर सगळ्यांकडेच लक्ष असतं पण कधीतरी ओझर तर विसरून जाते किंवा लक्षातून जातं. तर आज जसं मी म्हटलं की आज बऱ्याच श्रोत्यांच्या फरमाईशी पूर्ण होऊ शकणार नाही आहेत कारण की माझी तब्येत बरी नाही आहे. तर यानंतरची फरमाईश हीच आहे, आपले नियमित श्रोते आहेत सचिन परदेसी, मुक्काम पोस्ट कोरेगाव तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथून.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. 2:55 होत आहेत. यानंतरची फरमाईश देखील जाता जाता शेवटची फरमाईश घेते, कारण की 3 आहेत आणि मला त्रास देखील होतोय, त्यामुळे जास्त फरमाईशी आणि जास्त बोलू देखील शकणार नाही आता. त्यामुळे जाता जाता फरमाईश घेते. नागराजांचा बर्थडे आहे तर शेवटी तर झिंगाट झालंच पाहिजे आणि हे गीत ऐकायचं आहे आपल्या अभय खेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून ज्या भगिनी आहेत, सध्या त्या शेतामध्ये काम करतायत, खुरपणी करतायत, महिला म्हणतायत आमची फरमाईश घ्यायला सांगा. ताईंना म्हणा आमचं नाव रेडिओवरती आलं पाहिजे असं म्हणतायत. त्यांचं नाव आहे गौरीताई, सुरेखाताई, सारिकाताई, बेबीताई, पंचफुलाताई, कांताबाई, सुशीला, ज्योती. सर्व महिलांची ही पसंती आहे झिंगाट हे गाणं त्यांना ऐकायचं आहे. तर तसंच आपले जे श्रोते आहेत, नियमित श्रोते गिरीश कुलकर्णी सर आणि फॅमिली राणी गिरीश कुलकर्णी नातेपुते यांना देखील कार्यक्रमात हे गाणं ऐकायचं आहे. तर ते म्हणतात जीवन नाही, आधी काहीतरी सरांनी वेगळं गाणं पाठवलं होतं. सर्व कार्यक्रम आपल्या रेडिओ केंद्राला धाराशिवच्या कनेक्ट झाल्यापासून, म्हणजे धाराशिवला ते कनेक्ट झाल्यापासून, रेडिओ तेरणावरती कनेक्ट झाल्यापासून गिरीश कुलकर्णी काका नातेपुते कंटिन्यू लाईव्ह ऐकतात. त्यातल्या त्यात सकाळची भक्तिगीतं आणि हिंदी क्लासिक रेडिओची गाणी रात्री झोपेपर्यंत मी ऐकतो. आपल्या आकाशवाणी केंद्र धाराशिव केंद्रावर 90.4 FM केंद्र आरजे प्रगती मॅडम आणि तेथील सर्व स्टाफना माझा मनपूर्वक धन्यवाद. आणि अतिशय सुंदर गाणं, छान आवाजात नियोजन असतं. अर्धी प्रगती मॅडम, अर्धी म्हणजे सर, ओके, आरजी म्हणायचं आहे, आरजी प्रगती मॅडम यांच्याबद्दल आमची गिरीश कुलकर्णी फॅमिली सतत लाईव्ह सुरू झाली की आनंदाने दुपारी 1 ते 3 आवडीने सोडवीने गाणी ऐकते, म्हणजे आवडीने गाणी ऐकतो असं म्हणायचं आहे. आजसुद्धा मला गाणं ऐकायचं आहे, सेंड करतोय, लावायचं आहे. आरजी प्रगती मॅडम यांना विनंती करतो. शेजारची छकुली शिवानी अमोल मोरे हिचा बर्थडे आहे, तर छकुलीला शिवानीला खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. त्यानिमित्तानं गीत ऐकूयात, हेच गाणं मस्त डान्स करतील सर त्यात ऐकून. गिरीश कुलकर्णी काका नातेपुते पत्नी आणि राणी गिरीश कुलकर्णी, मुले चैतन्य गिरीश कुलकर्णी, प्रद्युम्न गिरीश कुलकर्णी व आमची लाडकी चिमुकली कुमारी शिवानी अमोल मोरे हिचा बर्थडे आहे. तर सर ज्यांचा बर्थडे आहे त्यांना विश्व मेरमेने हॅपी डान्स ऑफ द डे करते आणि त्यांच्यासाठी हे नक्कीच गाणं डेडिकेट करते, कारण की हे गाणं ऐकून लहान मुलं नक्कीच डान्स करायला लागतात. त्याच्यासाठी हे नक्कीच गाणं आपण सुटेबल करूयात. झिंगाट ऐकायचं आहे मला पण असं म्हणतायत आपले श्रोते. अमित सावंत कारगोटी येथून आपले श्रोता आहेत, त्यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच आता जाता जाता झिंगाट देऊन सर्वांना याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथे थांबते आणि आपल्या ज्या सर्व महिला भगिनी आहेत अभय खेडा तालुका मानोरा यांची देखील हीच फरमाईश आहे. तर भेटूयात उद्या ज्या श्रोतांच्या राहिल्यात, प्लीज सॉरी म्हणते, कारण की तब्येत देखील ठीक नाही, त्यामुळे जास्त वेळसुद्धा घेणार नाही आहे मी. भेटूयात उद्या नक्कीच बरं वाटलं तर जास्तीत जास्त फरमाईशी घेण्याचा प्रयत्न करते. अमित सावंत गारगोटी कोल्हापूर येथून. तर असंच ऐकत रहा, आनंदी रहा. नागराजांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊयात. या गाण्यामध्ये ते स्वतः देखील डान्स करताना दिसतात, अगदी युनिक डान्स त्यांचा असतो. तर ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: ना मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने। ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता।
1: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, ना ये हो...

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, खरं तर सध्याच्या काळामध्ये पाहायला गेलं म्हणजे ह्या गेल्या 1-3 वर्षाच्या कालावधीमध्ये तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण बऱ्याच वेळेस विचार करतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वाटा शोधत असतो। काही जणांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असतं, काही जणांना मेडिकल फील्ड म्हणजे त्या त्या डॉक्टर्स होणं। आणि आजही आपला मराठवाडा रिजन असेल किंवा आपल्या धाराशिव जिल्हा किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यात जर पाहिलं तर डॉक्टर आणि इंजिनियर होणं हे खूप मोठं स्वप्न म्हटलं जातं। आणि त्यातल्या त्यात डॉक्टर जर व्हायचं असेल तर त्यासाठीच्या ज्या एक्झाम्स असतात म्हणजे नीटची एक्झाम जी म्हटली जाते, NEET नीटची एक्झाम, ती अतिशय कठीण, भारतातली सर्वात एक कठीण परीक्षा मानली जाते। आणि त्यासाठी आपले आजकालचे पालक तर 8वी 9वी 10वीपासूनच त्या पद्धतीचा फाउंडेशन कोर्स लावणं किंवा त्या पद्धतीच्या ट्युशन्स लावणं, एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला लावणं आणि त्या पद्धतीनं नीट या एका एंट्रन्स एक्झामची तयारी करायला लावणं, अशा पद्धतीचं चित्र आपण सर्व ठिकाणी पाहतो। आणि अशा वेळेस मग बरेच जण पालक जे असतात ते आपल्या जीवनातला काही भाग सॅक्रिफाईस करून आपल्या मुलांच्या या भवितव्य घडवण्यासाठी आणि नीटची एक्झाम क्रॅक करून त्यांचा मेडिकलला नंबर लागावा, ते एक यशस्वी डॉक्टर व्हावेत यासाठी प्रयत्न करत असतात। आणि याच अनुषंगानं जर पाहायला गेलं तर ही नीटची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स घेऊन यश संपादन करणारे जे विद्यार्थी असतात ते खूप तुरळक असतात, आपल्या भागातले पण खूप तुरळक असतात। अगदी त्याच पद्धतीनं नीट एक्झाममध्ये 720 मार्कांपैकी 662 मार्क घेऊन अतिशय खूप चांगलं यश संपादन केलेला एक आपला युवा मित्र आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेला आहे। तो मूळता राहणारा सास्तूर तालुका लोहाऱ्याचा आहे, पण गेली अनेक वर्ष तो धाराशिव शहरामध्ये स्थायिक आहे। त्याचं नाव आहे पारस महावीर कनले आणि त्यानं नुकतीच नीटची एक्झाम दिलेली आहे। तो लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता आणि त्याच ठिकाणी त्यानं संपूर्ण त्याची तयारी केली आणि आज नीट या एक्झाममध्ये 720 पैकी 662 मार्क घेऊन तो अतिशय उत्तम असं यश त्यानं संपादन केलेलं आहे। आता नीटच्या एक्झामनंतर प्रवेश प्रक्रिया पण आता सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशनची आणि त्याच्यानंतर ते प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल। पण साधारणतः 662 मार्कला त्याला एम्समध्ये सुद्धा नंबर लागण्याची संधी निर्माण झालेली आहे, तेव्हा आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत। त्याच्या या यशाचा नेमका टप्पा कसा त्यानं गाठला याविषयी आपण जाणून घेणार आहोत। पारस, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: थँक्यू सर, नमस्कार, मला इथं बोलवण्याबद्दल मी तुमचा आभारी आहे।
1: तर पारस, ज्या पद्धतीनं मी आत्ता थोडासा तुझं इंट्रोडक्शन करताना सांगितलं की तो राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये तो शिक्षण घेत होता आणि आता नीटच्या या एक्झाममध्ये तुला साधारणतः 720 पैकी 662 मार्क पडलेले आहेत, तर ह्याची AI रँक पण असते, तर ती रँक काय ते अगोदर आम्हाला सांग।
2: ऑल इंडिया रँक म्हणजेच AIR 807 आहे आणि कॅटेगरी OBC होती माझी, त्या OBC रँक 247 होती।
1: 247 म्हणजे समजा आपण साधारणतः असा जर विचार केला म्हणजे जे मला थोडंसं नॉलेज आहे त्याप्रमाणे किंवा जे मला माहिती मिळाली त्यानुसार साधारणतः एक 20-25 लाख विद्यार्थी नीटच्या एक्झामला बसतात। किती बसले होते
2: यावर्षी? 24 लाख होते।
1: 24 लाख होते, मग हे 24 लाख विद्यार्थ्यांनी जी नीटची एक्झाम दिली त्याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी पास झाले म्हणजे एलिजिबल झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुझा रँक जो आहे तो 807 आहे, म्हणजे ऑल इंडिया लेवलला।
2: हो,
1: म्हणजे साधारणतः जे पहिले 1000 विद्यार्थी असणार त्याच्यामध्ये तुझा 807 क्रमांक आहे।
2: हो,
1: तर हे एक आहे। आणि OBC मध्ये 247 म्हणजे OBC मध्ये काही 1000 विद्यार्थी पास झाले असेल मग त्यामध्ये सुद्धा तुझा 247। तर या पद्धतीचं जर यश पाहायला गेलं तर आज ज्यावेळेस तुला हा नीटचा रिझल्ट लागला त्या दिवसापर्यंत तुझी मानसिक अवस्था कशी होती ते सांग, म्हणजे मग तो अभ्यास कसा केला ते नंतर आपण ते समजून घेऊया।
2: परीक्षा झाल्यानंतर तरी मी थोडासा लो कॉन्फिडंट स्वतःला समजत होतो, कारण पेपर मला फिजिक्स थोडंसं टफ गेलं होतं आणि केमिस्ट्री बायो जसं कॉलेजच्या पेपरमध्ये येतं तसंच होतं पूर्ण. मग मी स्वतःला थोडंसं डिप्रेस्ड असल्यासारखं समजत होतो. मग घरी गेल्यानंतर जेव्हा पेपर चेक केला तर मार्क्स तर चांगले होतेच पण फिजिक्स जो माझा सर्वात फेवरेट विषय असून देखील त्यात सर्वात कमी मार्क्स होते माझे 147 होते 180 पैकी. तर ते मला वाटत होतं की आपलं कदाचित एम्स दिल्ली जाईल आणि तसंच होत आहे थोडंसं.
1: अच्छा, म्हणजे तुला मग किती मार्क्स मिळाले फिजिक्समध्ये?
2: फिजिक्समध्ये 180 आउट ऑफ 147.
1: म्हणजे जे जेवढे तू काढले होते तेवढेच
2: आले.
1: अच्छा, म्हणजे तुला जर त्याच्यामध्ये तुझा आवडता विषय होता त्याच्यामध्ये अजून जर एक 10-15-20 मार्क्स जर मिळाले असते अधिकचे तर तुला दिल्ली एम्सला ऍडमिशन मिळू शकलं असतं. आणि जे प्रत्येक नीटची एक्झाम देणारं किंवा ज्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करायचं त्यांच्यासाठी ते स्वप्न असतं की दिल्ली एम्सला जायचं. अच्छा, तर हा जो नीटची एक्झाम दिल्यानंतरचा जो तुझा विषय होता तो एक तू सांगितला की तू थोडंसं नर्वसनेस फील करत होता की तुला तेवढे मार्क्स मिळतील का नाही ते. पण त्याच्यासोबत अजून एक असा विषय झालेला होता यावर्षी की नीटची एक्झाम दोनदा द्यावी लागली होती. आता काही कारणास्तव आपल्याला माहित होतं की नीटचा पेपर लीक झालेला आहे आणि बऱ्याच घडामोडी घडलेल्या होत्या. तर ज्यावेळेस तू पहिल्यांदा नीटची एक्झाम दिली होती त्यावेळेसची काय मानसिकता होती आणि ज्यावेळेस तुला हे लक्षात आलं की आता परत एकदा एक्झाम द्यावी लागणार आहे?
2: ज्यावेळेस 3 मेला पहिली एक्झाम दिली आम्ही त्यावेळेस मला वाटत होतं की पेपर फार सोपा आहे पण मी फिजिक्समध्ये परत तिथं तेच केलं की माझ्या सिली मिस्टेक खूप झाल्या त्या पेपरमध्ये. सिली मिस्टेक्स म्हणून माझा परत तिथंही फिजिक्समध्ये स्कोअर खूप कमी आला आणि सोप्या पेपरमध्ये मला 665 येत होते 3 मेच्या परीक्षेला. तो सर्वात सोपा पेपर असेल होता तरी देखील मला 665 येत होते आणि जे माझ्या सोबत माझे क्लासमेट्स होते त्यांना सर्वांना 700-690 असे स्कोअर्स येत होते. तर तेव्हा मी थोडा स्वतःला म्हणलं की एवढ्या सिली मिस्टेक्स करणं काही योग्य नव्हतं.
1: तर म्हणजे पहिली एक्झाम तू दिल्यानंतर सुद्धा तुला म्हणजे कमीच मार्क मिळत होते असं तुझं म्हणणं आहे? सोपा सोपा
2: पेपर मिस्टेक्स केल्या होत्या मी फर्स्ट एक्झामला पण जेव्हा कळलं की पेपर लीक झालाय आणि एक सेकंड चान्स आहे तर मी स्वतःला इम्प्रूव्ह करायचा एक महिन्यात. तेव्हा 1 महिन्यात मी जेवढा 2 वर्ष सिरियस नसेन त्याच्या 10 पट सिरियस 1 महिन्यासाठी होतो मी.
1: अच्छा, मग तू असं निगेटिव्हली नाही घेतलं का की अरे मी पहिली एक्झाम दिली आहे पुन्हा असं? कारण बऱ्याच अशा बातम्या येत होत्या की बऱ्याच विद्यार्थ्यांनी नीटची पहिली एक्झाम जे 3 मेची झाली आहे ती दिल्यानंतर स्वतः त्यांना नर्वसनेस आला असं तसं काही विषय?
2: पहिल्या 2-3 दिवस असं वाटलं पण मी जेव्हा विचार केला की पहिला पेपर सोपा आलाय म्हणजे नक्कीच दुसरा पेपर एकदम अवघड येणार. तर कदाचित आपल्याला सिली मिस्टेक्स जे आधी केल्या त्याला इम्प्रूव्ह करण्याची एक संधी मिळाली. मग ती तसा विचार करून मी अभ्यास करायला सुरुवात केली.
1: तुझ्यासोबतचा जो ग्रुप होता त्यांच्यामध्ये काय डिस्कशन व्हायचं तुझ्या मित्रांमध्ये जे ही सगळ्या गोष्टी तयारी करत होते आणि त्यांनी पहिले एक्झाम दिल्यानंतर सुद्धा त्यांना काय असं म्हणजे काय असं डिस्कशन म्हणजे मला ते काय जाणून घ्यायचं आहे की या नीट पेपरच्या लीकच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये ते इतकं गाजलं की जे नीटच्या एक्झाम देणारे विद्यार्थी होते त्यांच्या मानसिकतेचा काय भाग होता ते समजून घ्यायचं.
2: त्यांच्यावर असं काही विशेष नव्हतं म्हणजे जेवढे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे मित्र होते माझे ते सर्वच पॉझिटिव्हलीच विचार करत होते की आपल्याला अजून काहीतरी बेटर करताच येईल. मागच्या वेळेस सोपा होता तर होता पण
1: त्यातल्या त्यात तू लातूरमध्ये होतात लातूर पॅटर्नचा एवढा गवगवा झाला होता पुन्हा लातूरमध्येच म्हणण्यामुळे असं काही
2: नाही तसं काही
1: चर्चेचा विषय झाला नाही. बरं, पण तू हे पॉझिटिव्हली घेतला आणि मग सेकंड एक्झाम. मग आता ज्यावेळेस तू दुसऱ्या वेळेस नीटची एक्झाम देत होता आणि तुला हे कुठं ना कुठंतरी माइंड बॅक ऑफ माइंड चालूच होतं की दुसऱ्या वेळेस परीक्षा देत असताना एवढी काय सोपी असणार नाही अवघड असणार आहे, तर मग ती एक्झाम दिल्यानंतर तुला काय अनुभव आला किंवा पहिल्या दुसऱ्याचं जर कम्पॅरिझन केलं तर?
2: म्हणजे पहिल्यामध्ये एकदम नॉर्मल पेपर होता की जर तुम्ही 2 वर्ष नॉर्मल स्टडी केली आहे तरी पण तुम्हाला 600 मार्क पडू शकतात. पण सेकंड पेपरमध्ये फिजिक्स एकदम लेवलच्या अप गेलता एकदम कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स होते आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण कॅल्क्युलेटिव्ह टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स जास्त होते. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मेमरी ओरिएंटेड क्वेश्चन त्यांनी एकदम ट्विस्ट करून विचारलेले होते. बायो दोन्हीत सेमच होतं पहिल्या पेपरमध्ये पण दुसऱ्यात पण. पण फिजिक्स केमिस्ट्रीत फार प्रमाणात व्हेरिएशन्स होत्या त्यामुळे दोन्ही पेपरची लेवल एकदम डिफरंट होती.
1: तर मित्रांनो, आपण ही जे चर्चा करत आहोत ते पारस महावीर कंदले याच्याशी. त्यांना नीटच्या एक्झाममध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की 662 मार्क मिळवलेले आहेत 720 पैकी. ऑल इंडिया लेवलची रँक जी आहे ती 807 आहे आणि OBC मधली रँक जी आहे ती 247 आहे आणि त्याने हे सगळं अचीव्ह केलेलं आहे. पण एकूणच नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये जे काही आपण वादळं गेल्या दोन महिन्यामध्ये पाहिली अनुभवली त्यानुसार विद्यार्थ्याची काय मानसिकता असू शकते हे पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला एक सांग की पारस, आता पारसची थोडीशी पार्श्वभूमी पण अशी आहे की पारसचा मोठा भाऊ जो आहे तोही मेडिकल म्हणजे MBBSच करतो आणि त्याचं फायनल इयर सुरू आहे, ते कुठं आहे ते एक सांग.
2: दिल्लीजवळील हापूर गावात तो MBBSची डिग्री कम्प्लीट करत आहे आणि आता त्याचं फायनल इयर झालं आहे.
1: अच्छा, तर विषय असा आहे पारस की जसा तुझा मोठा भाऊ त्याचं नाव काय,
2: तेजस महावीर कंदले.
1: अच्छा, तर तेजस महावीर कंदले म्हणजे त्याचा एक तुला तुझ्यासमोर एक आदर्श होता किंवा एक इन्स्पिरेशन होतं की चला माझा मोठा भाऊ डॉक्टर होतोय म्हणून तुला पण डॉक्टर व्हायचं आहे, असा काही विषय होता की कसं होतं, म्हणजे तुला हे कधी रिअलायझेशन झालं की मला MBBS किंवा या क्षेत्रामध्येच करिअर करायचं.
2: हे आधीपासूनच होतं, म्हणजे भावाला पाहिलं असं नाही पण आधीपासूनच मला डॉक्टर,
1: आधी म्हणजे कधी किती कितवीत असल्यापासून किंवा असं काही,
2: चौथी पाचवीपासूनच मला वाटायचं की आपण डॉक्टर व्हावं आणि त्यावेळेसच माझ्या भावाने प्रिपरेशन चालू केली होती पण त्याला ते 11वी 12वीला तेवढं परफेक्टली जमलं नाही आणि त्याला ड्रॉप्स घ्यावे लागले. तर त्याच्यावरून मला लक्षात आलं की पुढची एक्झाम्सची जी एवढी मोठी
1: लेवल
2: आहे ते आपल्याला क्रॉस करण्यासाठी आधीच तयारी चालू करावं लागेल.
1: अच्छा, असं काय घडलं होतं 4थी 5वीमध्ये असताना की तुला वाटलं की नाही मला मेडिकल फील्डमध्ये जायला हवं किंवा डॉक्टर व्हायला हवं.
2: म्हणजे डॉक्टर्स एक असं आहे की देवानंतर त्यांनाच असं मानतो की जीवन देण्याचं त्यांच्याकडे एक
1: असं आहे. आजूबाजूला डॉक्टर्स पाहतात असं काही विषय होता
2: आणि माझे वडील पण मेडिकल फील्डमध्येच आहेत. तर त्यांच्या
1: काय करतात वडील,
2: वडील आरोग्य खात्यात MPW आहेत आणि त्यांचे सिनियर सर्व डॉक्टर्स असतात तर तेही माहिती.
1: अच्छा, त्यामुळे त्या घरामध्ये तसं थोडंसं वातावरण होतं आणि बाकीचा विषय होता. बर, मग आता हे ज्यावेळेस तू 4थी 5वीला तुला कुठेतरी रिअलाईज झालं की नाही मला आता याच सेक्टरमध्ये मेडिकलमध्ये जायचं पुढे आणि तो भावाचं प्रिपरेशन पण पाहत होता, मग तुझं हे 4थी 5वीपासूनचं असेल किंवा आता 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये तू तुझ्या स्वतःची मानसिक आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा कशी तयारी करत होता ते सांग.
2: 4थी 5वीत तर मी पूर्ण म्हणजे जे स्कूलमध्ये शिकवतात
1: तेवढ्यापुरतंच
2: करत होतो पण कोविडच्या नंतर आणखीन सिरियसनेस वाढली कारण त्यावेळेस कोविडच्या नंतरची जी एक्झाम होती 2021ची ती माझ्या भावाची लास्ट अटेम्प्ट होती. त्या अटेम्प्टमध्ये त्याला सेमी गव्हर्नमेंट मिळेल एवढे मार्क्स आले होते तर तिथून जास्त सिरियसनेस आली आणि चालू केलं की मी तेव्हा 7वीत असेन त्यावेळेसपासून जास्त
1: काय असं काय करत होता 7वी 8वीत असल्यानंतर की म्हणजे जे रेग्युलर आता जे मुलं 7वी 8वी 9वीत जाणार आहेत ते स्कूलची स्टडी करत असणार आहेत किंवा बघा त्यांच्यापेक्षा तू असं वेगळं काय करत होता.
2: मी जास्त करून NCERT असे काही बायोलॉजीत स्पेसिफिकली की कोणत्या डेप्थपर्यंत आपल्याला जाऊन NCERT किती चांगल्या प्रमाणे समजता येतील जेणेकरून 11वी 12वीला जेव्हा तुम्ही ती NCERT वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की दोन्हीत काय डिफरन्स आहे, कसे लेवल्सचा डिफरन्स आहे आणि तुम्ही आधी काय कन्सेप्ट शिकल्यात आणि 11वी 12वीला त्या कन्सेप्ट कशा त्यांनी एक्सप्लेन केल्या NCERT या गोष्टी बायोच्या बाबतीत केल्या होत्या आणि फिजिक्समध्ये तेव्हापासूनच छोटे मोठे असे साधे सुधे न्यूमेरिकल्सचा प्रयत्न मी करायचो.
1: बर, मग आता मला एक सांग अजून, तू तुझा 8वी 9वी 10वी कुठं झालेला आहे.
2: 8वी 9वी 10वी मी धाराशिव येथे केली.
1: अच्छा, मग आता स्कूलला केलं म्हणजे अर्थात ते CBSEचा विषय होता, तर असा काय डिफरन्स असतो का की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काही फरक आहे असं तुला वाटतं का.
2: नाही, एवढा नाही. कदाचित मी म्हणेन की स्टेट बोर्ड थोडस वास्ट राहील CBSE पेक्षा.
1: बर बर, मग आता हे तू CBSEची सगळी स्टडी करत असताना जे काय तुझ्या स्कूलमधले टीचर्स असणार, जे काय तुला सिलेबस देत असणार किंवा शिकवत असणार तो एक भाग असणार आहे. सेकंड थिंग म्हणजे तुझी सेल्फ स्टडीचं आणि तुझं स्वतःचं अंडरस्टँडिंग होतं. तर धाराशिव सारख्या ठिकाणी राहून तू असं कधी ट्युशन्स लावलेल्या होत्या का किंवा काय असा काय विषय होता का 8, 9, 10चा मोस्टली.
2: हो, ट्युशन्स केलेले आहेत मी.
1: अच्छा, कुठे केले?
2: धाराशिव मधील सायन्स अकॅडमी, तिथं 8वी 9वी 10वी केले स्पेसिफिकली, 8वी तर नाहीये.
1: बर, मग आता ते ट्युशन्स लावण्याची काय गरज पडली तुला असं वाटतं की का तुझं अंडरस्टँडिंग त्याच्यामुळे वाढलं, कन्सेप्ट क्लिअर झाले, काय काय विषय नेमका होता.
2: ऍक्च्युली मी असं ट्युशन लावण्यात असा माझा पर्सनल विचार नव्हता, ही ओपिनियन माझ्या भावाचंच होतं. त्यांनीच मला म्हटलेलं की तू ऍटलीस्ट डेमो करून बघ, तुला लक्षात येईल, कारण माझ्यासोबत जे झालं ते तुझ्यासोबत नको व्हायला. तर या गोष्टीला मी थोडंसं सिरियसली घेऊन पाहिले डेमो वगैरे, जे मला पर्सनली चांगले वाटले कारण पुढे त्याचा फायदा नक्कीच होईल वाटलं, त्यामुळे मी केलं ते.
1: अच्छा अच्छा बर मग आता हे ही जे तुझी स्टडीची पद्धत होती किंवा हे तू दहावीपर्यंतच्या ज्या सगळ्या काही गोष्टी करत होता मग त्याच्यानंतर दहावीनंतर एक मोड येतो तो म्हणजे आपल्या भागातले बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की आपण लातूरच्या शाहू कॉलेजची स्क्रीनिंग टेस्ट पास करावी आणि त्याच्या पुढचं जे त्यांचं क्रीम विद्यार्थी घेतात आणि त्याच्यावर पूर्ण वर्क करतात तो एक भाग असतो. असं काय डोक्यात होतं अगोदरपासूनच की तू धाराशिवमध्ये राहून सुद्धा नीटचं क्रॅक करू शकला असता असं काय विषय होतं?
2: ऍक्च्युली आमचं असं होतं की जर शाहू लांबचा नंबर नाही लागला तर आम्ही इथूनच धाराशिवमधून प्रिपरेशन करणार होतो.
1: अच्छा, हे कसं ठरवलं तुम्ही की लातूरलाच जायचं म्हणून किंवा त्याच्यासाठी काय मग वेगळं काही केलं का म्हणजे शाहूची स्क्रीनिंग टेस्ट हे करावं म्हणून क्रॅक करावं म्हणून त्याच्यासाठी काय वेगळं?
2: जे 2 वर्षात मी 9वी 10वीत फाउंडेशन कोर्स केला होता मी तेच पूर्ण प्रेफर केला आणि आमची जी NCERT होती स्टेट बोर्डचे 10वीचे पुस्तक होते तेच अजून डिटेल वाचण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका त्यांच्या प्रिव्हियस इयरच्या ते सोडवायचा प्रयत्न केला. तर फिजिक्समध्ये न्यूमेरिकलचे पॅटर्न समजण्याचा प्रयत्न केला. अशा गोष्टीतून समजलं.
1: बर मग आता असा जर आपण विचार केला समजा की तुझं 10वीपर्यंत जे शिक्षण आहे ते पूर्ण धाराशिवमध्ये झालं, ठीक आहे, तो शाहूची एक्झाम पण क्रॅक केली आणि त्याच्यानंतर तुझा शाहूला नंबर लागला हे लक्षात आलं, मग आता तिथून पुढचा प्रवास कसा होता? कारण जसं मला माझ्या नॉलेजमध्ये आहे की तू तिथं तुझ्या आईवडिलांसोबत राहिलेला होता, तुझे आई वडील तर इथं सर्व्हिस करतायत धाराशिवमध्ये, तर हे कसा डिसिजन झाला की म्हणजे तू लातूरमध्ये कसा राहायला गेला, काय नेमकं फर्स्ट फेज कसा होता, ॲडमिशन घेतल्यानंतरचा फर्स्ट फेज कसा होता?
2: ॲडमिशन घेतल्यानंतर मी पहिले 2 महिने हॉस्टेलवरच होतो ॲक्च्युली, पण तिथं असं पर्टिक्युलर स्टडीचं वातावरण मला वाटलं नाही.
1: कुठे? हॉस्टेल.
2: हॉस्टेलवर. मला असं एकांतमध्ये अभ्यास करायची आधी पूर्वीपासूनच सवय होती, मग ती तिथं होत नव्हतं माझ्याशी तेवढं बेटर हॉस्टेलवर. तर मी आई वडिलांना या गोष्टीबद्दल सांगितलं तर त्यांनी केलं माझ्यासाठी घर. त्यांनी म्हटलं की थोडी प्रॉब्लेम होईल पण पाहून घेऊ. म्हटलं
1: नाही थोडी नाही, कशी प्रॉब्लेम झाली ते सांग, म्हणजे नेमकं काय झालं? तुझे आई वडील लातूरला राहायला आले म्हणजे नेमकं काय झालं?
2: आता दोघं पण सर्व्हिसला आहेत, आई शिक्षिका आहे आणि वडील आरोग्य खात्यात आहेत, तर दोघांना पण रोज 70-75 किलोमीटरची अपडाऊन करायला लागणार होती हे त्यांना माहीत होतं. तरी देखील त्यांनी म्हटलं की आपण करूच, काय त्यात प्रॉब्लेम नाही, म्हटले आपण करूया.
1: बर मग आता हे जाणीव तुला कुठेतरी होती की तुझे आई वडील दररोज 70-75 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटरचा प्रवास दररोजचा करणार आहेत आणि तुझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत, तर मग हे तुझं डेली रुटीन जे आहे ते कसं होतं? म्हणजे आता तो हॉस्टेल तर सोडलं होतं, तर कॉलेजचं रुटीन कसं असायचं आणि तुझी सेल्फ स्टडी असेल किंवा काय असेल त्याचं एक थोडंसं सांग.
2: कॉलेज आमचं 7 वाजता चालू व्हायचं सकाळी आणि ते दुपारी 3 वाजेपर्यंत असायचं. तर 7 ते 10 मध्ये पहिलं आमचं 3 लेक्चर्स व्हायचे आणि 10 वाजता आमचा ब्रेक असायचा. मग पुढे 11 ते 3 पर्यंत पूर्ण कंटिन्यू 3-4 लेक्चर्स व्हायचे आणि त्यानंतर 3 ला कॉलेज सुटलं की 3:30 पर्यंत मी घरी येत होतो आणि परत फ्रेश वगैरे होऊन काय मला नाश्ता वगैरे काय करायचा असेल तर ते करून मी लगेच 4 पर्यंत अभ्यासाला बसत होतो. आणि जे कॉलेजमध्ये आज शिकवले आधी तर मी तेच रिवाईज करायचो. जे फिजिक्समध्ये आधी सर्वात पहिलं तर मी फिजिक्सच चालू करत होतो घरी गेल्या गेल्या, तर आधी ज्या कन्सेप्ट त्यांनी सांगितल्यात कॉलेजमध्ये त्या रिवाईज करणं, त्याचे सॉल्व्ह प्रॉब्लेम पाहणं आणि मग त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं, एवढं मी 2.5 तासात करत होतो. 2.5 ते 3 तास फिजिक्सला मी डेली देतच होतो.
1: मग आता हे फिजिक्सचं झालं आणि बाकीच्या सब्जेक्टचं
2: हे करून मग मी मला 7 वाजायचे एवढं करून मग तोपर्यंत माझे आई वडील आलेले असायचे 6:30 पर्यंत. मग ते जेवण वगैरे करून मला 7:30 होत होते, लवकरच जेवण करत होतो मी. मग पुढे 7:30 स्टार्ट करत होतो केमिस्ट्री, त्यात पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे मेमरी ओरिएंटेड पण आहे आणि थोडंसं आपल्या कन्सेप्ट पण क्लिअर असलं पाहिजे, तर मी ते माझं केमिस्ट्रीत फेवरेट पार्ट असल्यामुळे सगळ्यात आधी मी तेच करून घेत होतो आणि मग त्यानंतर फिजिकलकडे जाऊन डायरेक्ट न्यूमेरिकल्स करत होतो. कारण जास्तीत जास्त मी प्रयत्न करायचो की फिजिकलच्या कन्सेप्ट वर्गातच क्लिअर व्हायच्या, घरी जास्त आपल्याला रिव्हिजन करायची गरज पडू नये. आणि शेवटी मग इनऑर्गॅनिकला मी वेळ असतो असं मला होत होते. 10-10:30 वाजत होते हे 2 करण्यातच.
1: अच्छा, मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक मिसिंग गोष्ट आहे ती म्हणजे मॅथमॅटिक्स विषय. मग आता तू एवढं CBSEचं शिक्षण घेतलं होतं सगळं होतं, मग तू असं मॅथमॅटिक्सचा असा काही विषय नाही केला होता का, डोक्यामध्ये घेतला नव्हता का की इंजिनिअरिंग किंवा अशा काही गोष्टीमध्ये काहीतरी पाहावं म्हणून?
2: नाही, आधीपासूनच म्हणजे बायोलॉजीत रुची होती तर मी मॅथ्सकडे तेवढं लक्ष
1: जास्त लक्ष नाही दिलं. आणि 11th 12th ला ग्रुप कसा होता म्हणजे जनरल
2: PCB
1: होता आणि मॅथमॅटिक्सचा विषय ठेवलाच नव्हता. तर मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं की 7 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत तुझे क्लासेसचा विषय होता, त्याच्यानंतर तू घरची स्टडी करायचा, मी एवढं सगळं केल्यानंतर तुला पुन्हा मग जसं काही एक्स्ट्रा ट्युशन्स म्हणा असं काही अशाची आवश्यकता नाही भासली काय?
2: जास्तीत जास्त मी सेल्फ स्टडीवर कुठं क्लास केलेच नाही मी.
1: म्हणजे हे कशामुळे, की शाहूचा पॅटर्नच तसा होता की काय? कारण आपण लातूर म्हणलं की पाहतो की अनेक तिथं क्लासेस आहेत, अनेक बऱ्याच गोष्टी आहेत, अनेक जण ट्युशन्स लावतात तिथं विद्यार्थी, अर्थात त्याच्यातून सुद्धा त्यांना सक्सेस मिळतच नाही असं नाही, पण असा काय विषय होता की शाहूचा तसा पॅटर्नच तसा होता की तुझा वैयक्तिक काय विषय होता असं?
2: शाहूचा पॅटर्नच ॲक्च्युली तसा आहे, ते तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या सेल्फ स्टडीतच गुंतवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला इनडायरेक्टली असं म्हणतात की तुम्ही सेल्फ स्टडीच करा, आम्ही शिकवणार आणि तुम्ही सेल्फ स्टडी करा, तुम्हाला इतर क्लासेसची काही आवश्यकताच नाही, असाच तो पॅटर्न आहे, त्यालाच ते लातूर पॅटर्न म्हणतात ॲक्च्युली.
1: अच्छा, म्हणजे आता तू एक असं बोलताना म्हटलं की तू काहीतरी 10:30-11 पण झोपायचा असा काही विषय आहे, आणि म्हणजे हे कसं असायचं? म्हणजे आम्ही तर असं बऱ्याच वेळेस ऐकलं होतं की ओव्हरनाईट स्टडी करायची असं बरंचसं काय काय असायचं, असं काही विषय
2: नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तर असं आहे की मी मॉर्निंग स्टडीला जास्त प्रेफरन्स देत होतो, की सकाळी 4-4:30 जर तुम्ही उठून प्रयत्न केला 6:30 चांगल्या स्टडीचा, तर ते मला चांगलं ग्रास्प होत होतं, तर ती माझा पॅटर्न. त्या
1: अच्छा, म्हणजे ते तुझा तसा वैयक्तिक होता, पण असा अशी गरज नाही आहे की तू म्हणजे समजा ज्यांना पहाटे तर सगळ्यांनीच 5:30-4:30 उठावा असा काही विषय नाही.
2: नाही, तुम्ही जर ओव्हरनाईट करू शकता तर तेही चांगलंच आहे.
1: तर म्हणजे जसं तुला पहाटे उठून अभ्यासाला तुला चालना मिळायची तसे सगळ्यांनाच होईल असं आपण
2: काही नाही,
1: पण समजा तुझा जो विषय होता म्हणजे साधारणतः 10-10:30 स्टडी करणं किंवा 7:30 उठून कॉलेजला जाणं, त्याच्यामुळे जर रात्रभर स्टडी केलं तर पुन्हा मग तर ह्या पण एक तुला विषय महत्वाचा होता की दिवसभर कॉलेजमध्ये तुला विथ अटेंड राहायचं, व्यवस्थित राहायचं आहे. तर आता हा सगळा जर भाग पाहिला तर असा काय डिफरन्स असतो कॉमन विद्यार्थ्यामध्ये? कारण तू आता जसं स्कूलला इथं होता म्हणला तर तुझ्यासोबत सुद्धा 10-15-20-5-25 क्लासमेट तुझे असणारच आहेत पुन्हा ते, तर असा काय डिफरन्स असतो की जे यश तुला मिळतं ते इतर विद्यार्थ्यांना मिळत नाही, असं काय असतं नेमकं, काय बेसिक डिफरन्स तुला जाणवला?
2: माझ्या मते डिसिप्लिननी हार्डवर्क करणं हाच सर्वात मोठा डिफरन्स.
1: अंडरस्टँडिंगचा काय विषय येतो का?
2: अंडरस्टँडिंग, हां, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं हे सगळ्यात बेसिक आहे, ते पण आहे. की तुम्ही जर म्हटलं की मला हे यायला लागलंय पण तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना येत नाही तर मग तुम्हाला ते येत नाही. म्हणणं वेगळं आणि सॉल्व्ह करताना कळणं हे दोन्हीत जमीन आसमानचा फरक आहे. ते परत ते बेसिक तर आहे की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं ते आहे, मग त्याच्या पुढे सर्व आहे की तुमचं सेल्फ स्टडी, हार्डवर्क, डिसिप्लिननी हार्डवर्क या सर्व गोष्टी डिपेंड करतात.
1: अच्छा, तर मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत किंवा जे अतिशय इन्साइटफुल असे आपल्याला जे काही पॉईंट्स मिळत असणार आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण आपण पारस महावीर कनलियाच्याशी बोलत आहोत आणि त्यानं 720 पैकी 662 मार्क त्यानं नीटमध्ये मिळवलेले आहेत आणि त्याला आता एम्स मिळण्याची खूप चांगली शाश्वती आणि ते आपण त्यासाठी शुभेच्छा पण देणार आहोत. तर याच अनुषंगानं हा एक प्रश्न होता की मग तुला असा डिस्ट्रक्शनचा काही असा विषय नव्हता का? कारण आम्ही जनरली पाहतो की 8-9 पासूनच आजकाल मुलांकडे मोबाईल आहे, टी व्ही आहे, एवढं मोठं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, तर तसं म्हणजे तुझं काही नाही आहे का?
2: म्हणजे माझ्या केसमध्ये आणि माझ्या मोठ्या भावाच्या केसमध्ये पण सेम आहे की आम्हाला 12th पर्यंत मोबाईलच मिळालेला नाही आहे.
1: अच्छा, हां,
2: तर त्यामुळं असं म्हणजे सोशल मीडियाच्या डिस्ट्रॅक्शनचा प्रश्न काय उद्भवत नाही.
1: तुझ्यासोबतचे मित्र म्हणा किंवा असं काही म्हणा असा काही विषय नव्हता का?
2: म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाकडे असा मोबाईल पर्टिक्युलर स्वतःचा मोबाईल नव्हताच, कोणाकडेच नव्हता.
1: मग तुला काय वाटतं की त्याचा तुला बेनिफिट झाला की काय विषय झाला असं? म्हणजे
2: बेनिफिटच झाला, कारण मी मला जर काही वाटलं की काही पाहायचंय थोडं बहुत तर मी ते पप्पांच्या किंवा आईच्या मोबाईलवरच पाहत होतो, तर त्याच्या व्यतिरिक्त तर नाही, जास्त पाहणं नव्हतंच मोबाईलचं माझ्याकडे.
1: बरं, मग याचा जर विचार केला तर मला अजून एक थोडासा असा प्रश्न पडतो की जे कॉमन विद्यार्थी असतात त्यांना म्हणजे त्यांनी मूळच त्यांच्याकडे ते टॅलेंट नसल्यामुळे त्यांना यश मिळत नाही किंवा त्यांनी प्रॅक्टिसमध्ये कमी पडतात का, त्यांचे पॅरेंट्स कमी त्यांना पडतात का, टीचर्स कमी पडतात, असं तुला काय जाणवलं ह्या 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या आणि 11वी, 12वीच्या जर्नीमध्ये?
2: म्हणजे सर्वात बेसिक प्रॉब्लेम मला वाटते की विद्यार्थीच सिरियस नसतो मॅक्सिमम गोष्टीत, आणि कधी कधी असं होतं की जरी विद्यार्थी सिरियस असला तर तो स्वतःला खोटी अशा दाखवत राहतो की मला कन्सेप्ट कळायला पण त्याला कळालेलं नसतं.
1: म्हणजे ते स्वतःच रिअलायझेशन करणं गरजेचं आहे की सेल्फ रिअलायझेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढे जात आहे. अच्छा, म्हणजे हे स्वतःलाच खोटं नाही बोलतायत, जगाला बोलताय. अच्छा बर, तर पारस आता एक असा एक प्रश्न येतो की सध्याचं युग कसं आहे की 3 प्रकारे स्टडी करता येऊ शकते, म्हणजे जसं एक तुझी पद्धत आहे की तुझा फॉर्च्युनेटली शाहूला नंबर लागला आणि फॉर्च्युनर म्हणजे अर्थात ते तू तेवढे म्हणजे कष्ट घेतलेले होते, तेवढा अभ्यास केला आणि तू ते एक्झाम त्यांची स्क्रीनिंग टेस्ट क्रॅक केल्यामुळे त्यांची जी एलिट बॅच असते त्या बॅचमध्ये तुझा नंबर लागला आणि त्यांनी त्या पद्धतीने तुझ्याकडून काम करून घेतलं. पण ते सगळं तुझ्याकडून स्टडी करून घेत असताना सुद्धा तू सेल्फ स्टडीला पण महत्त्व दिलं आणि त्याप्रमाणे तुझे कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे तो तुझ्याकडे आज एक सक्सेस आहे. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे कॉलेज तर करायचं पण त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावायच्या. म्हणजे समजा कॉलेजला कुठेतरी एका ठिकाणी राहायचं पण लातूरमध्ये जायचं किंवा कुठेतरी जायचं दुसऱ्या सिटीमध्ये आणि जे काय सब्जेक्ट असतात ते वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावणं किंवा एकाच क्लासला अटेंड करून त्या ठिकाणी क्लास करणं आणि त्याप्रमाणे मग यश मिळणं न मिळणं शेवटी त्याच्यावर डिपेंड राहणार. आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाईन सिस्टीम. आजकाल ऑनलाईन पण बऱ्याच फॅसिलिटी अवेलेबल झाल्या आहेत. वेगवेगळे या ठिकाणी कंपनी आहेत की जे एज्युकेशन देतात, मग आय आय टीचं असेल, मेडिकलचं असेल किंवा कुठल्याही स्ट्रीमचं असेल. तर ह्या तिन्हीमधला जर आपल्याला थोडासा डिफरन्स समजून घ्यायचा म्हणला तर तुला काय वाटतं की नेमकं काय असं चांगलं असू शकतं किंवा काय असतं असं, किंवा जो विद्यार्थी आता समजा टेन्थला आहे आणि यावर्षी इलेवन ट्वेल्थला जाणार आहे त्यांना पुढचे दोन वर्ष स्टडी करणार आहे तर त्याच्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीचं एखादे चांगले पॉईंट्स मिळू शकतील ॲज अ गायडन्स.
2: आता हे आपल्या स्वतःवर डिपेंड करते की कोणता मोड ऑफ एज्युकेशन तुम्हाला चूज करायचा. आता माझा कम्प्लीट जो मोड ऑफ एज्युकेशन होता तो कम्प्लिटली ऑफलाईन होता. त्यात ऑनलाईनचं काहीच म्हणजे असं 1% पण इंटरफरन्स नव्हता त्यात ऑनलाईनचा. तर तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणतं चूज कराल. आता ऑफलाईनमध्ये तर पूर्ण 1-to-1 इंटरॅक्शन असतं, टीचर समोर आहे, तुम्ही आहेत. तर माझ्या मते तर सर्वात बेस्ट मोड तोच असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर सेकंड तुम्ही म्हणला की कॉलेज एक क्लासेस केले तेही एक चांगला उपाय असू शकतो. पण जर तुमच्याकडे करण्याची ॲबिलिटी आहे तर तुम्ही कुठूनही करू शकता, तसं काही नाही. आणि थर्ड मोडमध्ये ऑनलाईनमध्ये पण मी हेच म्हणन, पण कदाचित माझ्या मते फर्स्ट अँड सेकंड मोडच बेटर आहे ऑनलाईनपेक्षा माझ्या मते.
1: अच्छा, आता हे तुझं मत झालं. पण आता असं आपण थोडंसं इमॅजिन करूयात की तुला जेवढे मार्क्स पडले शाहूला क्रॅक करण्यासाठी, म्हणजे ते त्यांची स्क्रीन टेस्ट क्रॅक करण्यासाठी, तुझ्यापेक्षा फक्त ज्यांना 1-2 मार्कच कमी पडलेले आहेत पण ते आता शाहू कॉलेजला लागू शकत नाही आहेत. मग असं थोडंच म्हणता येऊ शकतं की त्यांच्याकडे ते टॅलेंट नाही आहे, 1-2 मार्क बाय अनफॉर्च्युनेटली त्यांना नाही मिळाले. मग त्यांनी जर अशा वेळेस जर समजा ऑनलाईनचं चूज केलं, त्यांचे कन्सेप्ट तर क्लिअर होत आहेत, तर त्यांनी त्या ठिकाणी मग काय काळजी घेतली पाहिजे.
2: त्यांनी सर्वात बेसिक काळजी घ्यावी की तुम्हाला मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन येऊ नये.
1: अच्छा,
2: आणि त्याला सोडून त्यांनी लेक्चर्स पूर्ण करावे, मॉक टेस्ट एकही मिस करू नये आणि रिव्हिजन कंटिन्युअसली करत राहावं. फिजिक्स आणि केमिस्ट्री तर कंटिन्युअसली रिव्हिजन असलीच पाहिजे. बायोत तरी तुम्ही थोडासा गॅप घेऊन करू शकता, पण फिजिक्स केमिस्ट्री अशा आहेत की प्युअरली कन्सेप्च्युअल आहेत, त्याला कंटिन्युअस रिव्हिजन करणं, मॉक टेस्ट, जास्तीत जास्त प्रश्न करणं आणि लेक्चर्स, क्लास नोट्स ह्या सर्व गोष्टी रिवाईज करणं, तर ते इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच कदाचित.
1: अच्छा, मग आता ही जी तुमची नीटची किंवा कुठलीही अशी जी ऑफलाईन एक्झाम होते, तर त्या ऑफलाईन एक्झाममध्ये तुम्हाला काय नेमकं असं जाणवलं की जर समजा कुणी ऑनलाईन जर स्टडी करत असेल आणि ऑनलाईन स्टडी करत असताना त्यांना दिवसभर जे आहे ते समजा आपल्या घरी करत असेल, समजा एका रूममध्ये करत असेल सेपरेट, तर तो ठीक आहे ना. ऑनलाईन करतंय, सेल्फ स्टडी करतंय, आयसोलेट पण झालेला आहे. पण ज्यावेळेस तो ऑफलाईन एक्झामसाठी जातोय, कारण 6 महिने, वर्ष, 2 वर्ष त्यांना ऑनलाईनच केलेले आहेत, आणि अचानक जर तो समजा ऑफलाईनच्या एक्झामला जात असेल तर सायकोलॉजिकली आणि बाकीच्या सगळ्या दृष्टिकोनातून त्याला काय गोष्टी फेस कराव्या लागू शकत असतील. म्हणजे समजा तुला तर ते कदाचित तुझ्या आजूबाजूला जर कोण ऑनलाईनवाले आले असतील किंवा तुझे जर कोण मित्र कंपनी असतील की ज्यांनी ऑनलाईनच केलेलं आहे पण त्यांनी सक्सेस मिळवलेला आहे, तर अशांशी जर कधी तुझी चर्चा झाली असेल, म्हणजे नंतर म्हणतो एक्झाम नंतर किंवा अगोदर पण, तर तुला काय वाटतं
2: असं त्यांना काही विशेष प्रॉब्लेम फेस करायची गरज जाणवणार नाही. कारण शेवटी बबलिंग करणं एक काय लई मोठं टास्क नाही
1: आहे,
2: म्हणून त्यामुळून केवढी काय प्रॉब्लेम फेस करायची गरज नाही. जर त्यांनी महिनाभर आधी जरी 3-4 मॉक टेस्ट जर ऑफलाईन दिले असतील तरी त्यांच्यासाठी पुष्कळ होईल.
1: अच्छा,
2: काही जास्त गरज नाही.
1: बरं. मग आता जसं की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी सॅक्रिफाईस केलेलं होतं, दुसरी गोष्ट अशी होती की तुझा मोठा भाऊ पण MBBS कम्प्लीट करतोय, त्याचं पण स्ट्रगल तू पाहिलेलं होतं आणि त्या स्ट्रगलनंतर तुला एक इन्स्पिरेशन मिळालं की तुला जास्त अधिकची मेहनत करावी लागणार आहे. जसं पहिली नीटची एक्झाम दिल्यानंतर सुद्धा तुला असं वाटलं की नाही, आपल्याला 1 महिना तो अजून जास्त सिरियस झाला आणि त्या पद्धतीनं तू सेकंड एक्झामचं प्रिपरेशन केलं. आणि तुला एक्सपेक्टेड होतं का की असं काहीतरी तुला एवढे मार्क्स मिळू शकतील, म्हणजे अर्थात तू पेपर चेक केलेले होते, तुला माहीत होते की एवढेच मार्क्स मिळणार आहेत, तरी सुद्धा आम्ही काही वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या होत्या की त्यांनी ते काय आन्सर सीट जी मिळाली होती त्याच्यावर केलं, पण त्यांना भरपूर मार्क मिळालेले होते, पण ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस कमी मार्क्स मिळाले, असं काही मनामध्ये फिअर होतं काय होतं नेमकं असं काही?
2: नाही, म्हणजे मी एक्झामच्या जस्ट नंतर जेव्हा मार्क्स कॅल्क्युलेट केले होते माझे अक्युरेट तेवढेच मार्क्स आले होते, मी 662 कॅल्क्युलेट केले आणि रिझल्टमध्ये पण तेवढेच आले होते माझ्या बाबतीत. तर तसं नाही,
1: तसं नाही घडलं. मग ज्यावेळेस तू हे तुझ्या आईवडिलांशी चर्चा केली की मी आन्सर की चेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एवढे एवढे मार्क्स मिळत आहेत आणि असं, आणि ते तर ते ठीक आहे म्हणून सांगितलं, पण शेवटी ॲक्च्युअल रिझल्ट हातात येणं तर गरजेचं होतं. त्यावेळेस मग तुझ्या आईवडिलांचं काय म्हणणं होतं की ओके ठीक आहे किंवा काय? असं
2: काही विशेष नाही, त्यांना चांगलंच वाटलं की आपण 2 वर्ष अपडाऊन केलं तर त्याचं चांगलंच फळ मिळालंय आणि एम्स कदाचित आपल्याला चांगलं मिळणार.
1: आणि ज्यावेळेस ॲक्च्युअली नीटचा रिझल्ट आला त्यावेळेस मग
2: त्यावेळेस जास्त आनंद झाला त्यांना की चांगलं झालं आता मिळणार एम्स.
1: बर, मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं तू जितक्या पॉझिटिव्हली घ्यायला लागला, म्हणजे आता जेवढी आपण तुझी जर्नी आता जवळपास गेले एक अर्धा तास ऐकत आहोत, तर त्या जर्नीमध्ये म्हणजे असा एकही क्षण मला जाणवला नाही की जिथं तू कुठं असं डिप्रेस झालेला आहेस किंवा तुला कुठं काहीतरी असं खूप अडचणी आल्या आहेत किंवा तुला वाटलं की नाही असं असं काही जाणवलं. तू खूप पॉझिटिव्हली बोलला की नाही सगळं असं झालं, तू 7वी 8वीपासून सगळं तयारी करत होता, पुन्हा पॅटर्न पण लावला कुठला, त्याच्यानंतर तुझं शाहूचं क्रॅक पण झालं, एवढं सगळं झालं, पण कधीतरी एखादा क्षण असा आला असेल की बस झालं, एक भाऊ डॉक्टर होता आता मला काय गरज आहे, मी आपलं उगं सगळं सोडून देतो निवांत बसतो किंवा काहीतरी दुसरं करतो, असं कधी काय जाणवलं?
2: नाही असं नाही, पण जेव्हा कमी मार्क्स पडायचे तेव्हा वाटायचं की प्रिपेरेशन तर चांगले करायला होते पण मार्क्स काय येत नाहीत असं वाटायचं मनाला आणि थोडंसं डिप्रेस झाल्यासारखं वाटायचं. पण शेवटी ती मॉक टेस्ट होती आणि फायनल एक्झाम 2 वर्षानंतरच आहे, तर ते समजून मी स्वतःला त्यातून बाहेर काढत होतो. आणि परत
1: काय पद्धत असायची बाहेर काढण्याची स्वतःला, म्हणजे असं काय टूल्स यूज करायचं की ज्याच्यामुळे तो त्याच्यातून बाहेर पडायचा?
2: सर्वात बेसिक तर मी म्हणजे माझं फेवरेट तर मी हनुमान चालीसा ऐकत होतो आणि कधी मध्ये मेडिटेशनही केले करत होतो. तर
1: अच्छा, म्हणजे हनुमान चालीसा ऐकणं हा एक भाग तुझा होता?
2: म्हणजे ते माझं फेवरेट होतं.
1: अच्छा, मग असं कधी आता एवढे धुरंधर 1-2 आलं होतं मग कधी असं त्या चित्रपटाला जायचं पाहायचं असं?
2: नाही, म्हणजे मी लिस्टच केलेली की एकदा एक्झाम झाली की हे सर्व पाहायचंय मला.
1: अच्छा, म्हणजे जोपर्यंत एक्झाम किंवा 2 वर्ष हे जोपर्यंत स्टडी करायचं तोपर्यंत ह्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. अच्छा बर, तर आता मग नेक्स्ट काय? मग आता शेवटी झालं, नीटची एक्झाम झाली, त्याचा रिझल्ट लागला, तुला जे हवं आहे ते यश मिळालं, तू जे इमॅजिन केलं ते, आता इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे? म्हणजे आज तर आपण मुलाखत घेतोय ती म्हणजे 5 ऑगस्टला घेतोय, तर काय नेमकं आता म्हणजे पुढची प्रोसेस काय असणार आहे?
2: आता आजपासून तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झाली आहे 5 ते 13 तारखेपर्यंत आणि 14 तारखेपासून चॉईस फिलिंग चालू होणार आहे. तर मग आपले चॉईसेस भरून त्यांना लॉक करणं आणि मग मला वाटतंय 23 तारखेला अलॉटमेंट लेटर येते, मग त्याच्यानंतर सप्टेंबर मिड किंवा ऑक्टोबरपासून कॉलेज चालू होईल.
1: अच्छा बर, मग आता हे तुझं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुला काय हो, म्हणजे आमची तर म्हणजे तुला खूप शुभेच्छा आहेत की तुझं जे स्वप्न होतं दिल्ली एम्स तुला मिळावं म्हणून, पण ठीक आहे समजा, तर तुला काय वाटतं की तुझं आता नीटच्या एक्झाममध्ये तुला किती मार्क्स पडणार आहेत हे तू कॅल्क्युलेट केलं होतं, ते तुला मिळालेले आहेत सगळं, तर तू असं काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन केलेलंच असणार ना, तर तुला काय वाटतं?
2: कदाचित एम्स भोपाल मी प्रेफर करेन, आता एम्स दिल्ली.
1: एम्स असे किती एम्स कॉलेज आहेत भारतात?
2: 18 ते 19 आहेत.
1: अच्छा हा,
2: डॉट. तर त्यातलं
1: टॉप मोस्ट
2: दिल्ली आणि सेकंड जोधपूर आहे, तर जोधपूर किंवा भोपाल ट्राय करेन मी.
1: बर, आपल्या महाराष्ट्रात नागपूर पण आहे
2: हा, ते 5th नंबरचं कॉलेज आहे ते, तर तेही ट्राय करून.
1: अच्छा, मग पण तुला भोपाल किंवा जोधपूर असं मिळावं अशी अपेक्षा आहे तुझ्या ॲज पर द रँक आणि याच्यानुसार. बर, तर आता हे झालं, मग आता त्याच्या पुढे MBBS झाल्यानंतर आता ठीक आहे डॉक्टर झाला, पण असं कोणीतरी एम्सला जाऊन फक्त MBBS करून तर कोण थांबणार नाही, त्याच्या पुढे काही ना काहीतरी विचार करणार असतात, असं काही तू विचार केलेला की एखादं स्पेशलायझेशन करायचं आहे किंवा असं काय? म्हणजे हे खूप अर्ली स्टेज आहे तरी पण तुला असं काही असा विचार केलेला आहे का?

0: करण्याची आणि एक ठिकाणी बसून एकदम स्टेबल राहून अभ्यास करण्याची ॲबिलिटी आहे तर तू UPSC केलं पाहिजे. घरातून कोणतरी एक क्लास वन अधिकारी असावं असं त्यांचं म्हणणं.
1: सुपर क्लास वन. अच्छा बरं, म्हणजे ते पण एक स्वप्न आहे. तर पारस, खरं तर आम्हाला म्हणजे खूप म्हणजे छान वाटलं की तू एवढ्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडला. खरं तर तुझ्या आईवडिलांनी पण खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं याच्यासाठी आणि त्यांनी म्हणजे तू यासाठी 2 वर्ष एवढं देणं आणि ते पण त्याला पण तू पूरक असं यश मिळून दाखवलेलं आहे. पुढे पण तुझ्या ॲडमिशनच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होणारच आहेत. पण जसं तू म्हटला होता की तुला तुझ्या थोडंसं डिप्रेशन किंवा लो फील झालं की तू हनुमान चालीसा ऐक ना असा एक तो भाग असायचा. पण नीटचे एक्झाम झाल्यानंतर किती चित्रपट पाहिले मग?
0: आता सध्या तर खूप पाहिले आहेत. तसं काय म्हणजे जेवढी लिस्ट होती ती 50% पेक्षा जास्त.
1: कुठे पाहिले चित्रपट? हे सगळे
0: OTT वर, थिएटरला असे
1: पाहिले. असं एकट्यानं जाऊन?
0: नाही, मित्र होते.
1: मित्र म्हणजे असं मित्रांसोबत असं पण आहे विषय. अच्छा अच्छा बर. तर मग असे हे सगळे चित्रपट तुला असे जेवढे काय आत्ता चित्रपट पाहिलेले असणार आहेत किंवा साईड बाय साईड कधी तर कानावर असं गाणे वगैरे कुठले तर चित्रपटातले पडलेलेच असणार आहेत किंवा असं असं तुला असं कुठलं असं एखादं गाणं तुझ्या सध्या डोक्यात चालू आहे की जे आपण ह्या मुलाखतीच्या नंतर प्ले करू शकतो असं कुठलं गाणं आहे?
0: ते धुरंधर मधलं अक्षय खन्ना वाला.
1: अच्छा अच्छा बर, अच्छा ठीक आहे. हा ते ह्याच्यामधलं बलुचिस्तान काहीतरी गाणं, ते लोकल फोक सॉंग येतं ते त्या पद्धतीचं ते सॉंग. अच्छा, त्या एंट्रीचं. तर ही खूप चांगलं असं आपलं डिस्कशन झालेलं आहे. मी तुझ्या पुढच्या या सगळ्या करिअरसाठी शुभेच्छा देतो, तुझ्या आईवडिलांना शुभेच्छा देतो आणि तुझ्या ह्या म्हणजे सासूरचं पण सगळे जे कनले फॅमिली आहे ते पण ऑब्व्हियस आहे की त्यांनी पण ते खूप आनंदी झालेले असणार तुझ्या ह्या सगळ्या यशाला बघून. तर तुला निश्चितच एम्स मिळावं, टॉप मोस्टचं एम्स मिळावं ही रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो. तू कार्डिओमध्ये तुला स्पेशलायझेशन करायचं असंही म्हटलं तर त्या क्षेत्रामध्ये पण मिळावं आणि UPSCचा जो विचार केलेला आहे 100% त्याच्यामध्ये पण यश मिळावं, आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव तू पुढे करत राहावं अशी मी तुला शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, पारसला जर तुम्हाला काही विचारायचं असेल की नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये किंवा अजून कशा पद्धतीने सेल्फ स्टडी करायला हवी, कारण बरेच जण आपण ट्युशन्स क्लासेस ऑनलाईनचा पण विचार करतो, तर त्याला जे अनुभव आलेले त्याविषयी तुम्हाला पण मार्गदर्शन करू शकेल. पण अर्थात फोन करत असताना शक्यतो अगोदर व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तो तुम्हाला रिप्लाय करू शकेल. तर तुझा नंबर पण सांग.
0: 74-98-60-70-10.
1: 74-98-60-70-10 हा क्रमांक आहे आणि या क्रमांकावर आपण शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्या पद्धतीनं तो तुम्हाला रिप्लाय पण करेल. तर पारस, मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तू रेडिओ तेरणामध्ये.
0: थँक्यू सर. थँक्यू.
1: धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 99705900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

कमरे की हो जाए तो प्यार लो।

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: ना मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने। ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता।
1: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, ना ये होटल होता ना

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

देखो देखो वो आ गया।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: हाँ
1: या चुप रहूं
0: ना,
1: दिल में मेरे आज क्या है
0: क्या है।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

उडाल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.